मित्रांनो, गाबाळानो श्रीरामायणामधली एक ओळ फार महत्वाची होती. म्हणजे सगळेच शब्द उत्तमच आहेत, पण स्वरात ठेवा हास्य गोडवा योग्य तेवढे बोला भाषण. स्वरात ठेवा हास्य गोडवा योग्य तेवढे बोला भाषण. संवादाचं महत्व तिथे आपल्याला कळतं, आपल्या स्वरामध्ये गोडवा असायला हवा. सध्या आपण काय बघतो समाजामध्ये, जरा काही झालं की एकमेकांवरती आपण ओरडतो किंवा भांडणं होताना दिसतात आपल्याला. आणि मग हे ज्या पद्धतीने आपण वागतो किंवा ज्या पद्धतीनं दुसऱ्याला उलटून बोललं जातं ते नक्कीच चुकीचं आहे. त्यामुळे योग्य तेवढे बोला भाषण. संवादाचं महत्त्व काय, सुसंवाद व्हायला हवा नाही का? घराघरामध्ये सुद्धा सुसंवाद असतो का, मुळात संवाद असतो का असा प्रश्न विचारायची वेळ झालेली आहे. कारण घरामध्ये चित्र काय दिसतं, घरामध्ये चार जण असतात पण चारही जणं मोबाईलमध्ये घडवून गेलेली असतात. मामाच्या गावाला जाऊया म्हणत आपण मामाच्या गावाला जातो, हो आजीला भेटायला जातो. मला आठवतंय एक मध्ये खूप छान चित्र आलं होतं की आजीला भेटायला मुलं गेलेत, आजी बिचारी एकटीच बसलेली आहे आणि मुलांच्या हातात मोबाईल आहेत. याच्याकडे थोडंसं कुठेतरी लक्ष देण्याची वेळ आली नाही का? संवाद होणं महत्त्वाचं आहे, आणि संवाद म्हटल्यानंतर संबंध असतो ते वाणीशी, आणि वाणी म्हटल्यानंतर वाणीची देवता अर्थात देवी शारदा.

मित्रांनो, घरामध्ये शुभ कार्य घडल्यानंतर कुलदेवतेचं दर्शन घेण्याची सुद्धा प्रथा आपल्याकडे. आणि ज्या वेळेला लग्न होतं, लग्नानंतर ते नवदाम्पत्य कुलदेवतेच्या दर्शनाला जात असतं, तिथल्या सुद्धा काही काही प्रथा परंपरा वेगवेगळ्या असतात. म्हणजे कुलदेवतेची ओटी भरली जाते तशी पद्धत आहे, किंवा काही जणांचं कुलदैवत असतं ज्योतिबा किंवा खंडोबा. तिथे सुद्धा जेजुरी गडावरती जोडीनं जाणं, आपल्या पत्नीसह जाणं हे कसं महत्वाचं असतं, त्याचं जे वर्णन ज्या गीतातनं आहे ना, त्या गीतातनं केलं आहे ते हे गीत.

आपल्या भारतीय संस्कृतीत नद्यांच्या पूजनाला सुद्धा खूप महत्त्व आहे. आणि बघा ना, आपण नदीला प्रार्थना करत असतो आणि तिथं त्या संदर्भातले उत्सवसुद्धा साजरे होत असतात. ओटी कृष्णामाईची नावाचा चित्रपट आला होता आणि त्या चित्रपटामध्ये अतिशय सुंदर अशी कृष्णामाईची आरती आहे.

पहाटे 5 वाजल्यापासून सुरू झालेला भक्तिगीतांचा प्रवास कधी सांगतेपर्यंत आला कळलंच नाही. आजच्या कार्यक्रमात दूरध्वनीच्या माध्यमातून जोडले गेले होते अनिल लिमये, मग विनय जोगविले पार्ले पूर्व, अशोक पोवळे, वसुमती ठोसर, शास्त्री हॉल, हरिश्चंद्र पाटील लिघाटी गावातनं आणि कमलिनी पोद्दार यांनी दूरध्वनी केला होता. आणि व्हॉट्सअपवरती नेहमीप्रमाणे संदेशांची बरसात आहेच. रघुनाथ बळीराम पाटील, वीणा नाडकर्णी, अरुण घोगळे अंधेरीहून, पंढरपूरवरनं संतोष भंडारी, श्रीनिवास भंडारी, भूषण दळवी मांडवा इथून, गजानन पाटील वसई इथून, वासुदेव भिडे शिवाजी पार्क इथून, मग किशोर नाईक, त्यानंतर किशोर पेडणेकर, अनंत काळे पनवेल, निशा लोहार, श्रुती भावे. श्रुती भावे यांनी आत्ता नैनिताल इथून आपल्याशी संपर्क केलेला आहे. अशोक शिंत्रे, गायत्री वैशंपायन, मंगेश म्हात्रे, मधुसूदन आठवले, अनुपमा आणि उमाकांत गोलतकर, बाळशिरामणी योगिता जाधव, अंकुर नानसकर, कनिका भगत, त्यानंतर मुरलीधर रौंदळ, ममता शिंदे, सुवर्णा चौगुले, किशोर पाटील, रामदास तांबे, त्यानंतर प्रिया फाटक, प्रवीण बहाडकर, सुप्रिया रायकर, विजय देवरे बडोदा इथून, बलभीम बाबळसुरे लातूरहून, मग चंद्रशेखर भाटवडेकर, सुधीर दत्त मुणगेकर, सुनीता उत्तुरकर, श्रीपाद जोशी. श्रीपाद जोशी यांनी आज आपण गा बाळानो श्रीरामायण हे गीत ऐकवल्याचं खास कौतुक केलेलं आहे. मग अपूर्वा श्रोत्री, माधव वाघ, त्यानंतर संपर्क होतोय परदेशातून अभय यांचा सिंगापूर इथून, वैष्णवी खुटले, रोहिणी बापट यांनी सुद्धा कॅलिफोर्निया इथून संपर्क साधलेला आहे. मग नित्यानंद पाटील, महेश नामजोशी माहीमहून, त्यानंतर अनिल आणि रेखा काळे गिरगावातनं संपर्क झालाय. त्यानंतर संपर्क होतोय विलास जोशी, नीलांबरी कुलकर्णी, प्रशांत मराठे बडोदा इथून, स्वाती कुलकर्णी, चंद्रशेखर मुळेकर, सुहास रिसबुड, कांचन रानडे, संजीव भुरे, लक्ष्मी मडकेकर, सी आर स्वामी आणि विनय जोग यांनी मेसेजसुद्धा पाठवलेला आहे. मग सिंगापूरच्या श्रोत्यांमधनं आता आपले परिवार वाढतोय. प्रद्युम्न महाजन यांचा सिंगापूरवरनं संपर्क झालेला आहे. रवींद्र साने, विश्वनाथ छत्रे, श्रीप्रकाश वाघ, रघुवीर भावल, गोपाळ मेढेकर, अर्नाळा इथून भीमराज आणि हार्दिक मेहर, सुरेश बावकर, अलिबागहून अर्चना जुगळेकर, प्रज्ञा मानकामे, प्रशांत कायकिणी आणि अंजलीताई यांनी बोरिवलीहून संपर्क साधला. त्यांनी दूरध्वनी देखील केलेला होता. विजया शिरपूरकर, आनंद परब, जयश्री पोवळे, कृष्णानंद कामत यांचा संपर्क झालाय. पंकज मोहोड, त्यानंतर आबा पाटील, राहुल हंबीर, शिरीष बेलसरे, चैतन्य अत्रे, बबन ढगे, प्रमोद राऊत, संतोष महाजन, वृंदा जाधव, प्रणव शिंदे, अनिल गावडे, डॉक्टर संजय सिंग राजपूत, गौतम भिंगारडे, विक्रम आठवले, विठ्ठल मसलेकर, जयेंद्र शहा, विजेंद्र यांचा संपर्क आहे. मधुसूदन जोशी, रवींद्र शेणा, अनंत कानडे, सुभाष चव्हाण, सुयोग महाजन, दिनकर शिखरे, प्रमोद चिंचोळकर. एवढी भली मोठी लिस्ट मी आज वाचलेली आहे. ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या बातम्या आपण ऐकाल आणि मग 6:05 रेनबो फंडेमध्ये आपली भेट पुन्हा होईल. आजचा दिवस तुमच्या जीवनात आनंद

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: नमस्कार मित्रांनो, नमस्कार. 107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे FM रेनबो वाहिनी. मी आहे तुमचा मित्र गणेश आचवल, तुमच्याकरता सादर करतोय तुमच्या आमच्या मनातल्या गाण्यांचा सदाबहार कार्यक्रम ज्याचं नावच आहे रेनबो फंडे. आणि रेनबो फंडे कार्यक्रमात मंगळवारच्या प्रसन्न सकाळी सकाळी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुरुवातीला दोन गीतं ऐकवतो, त्या गीतातनं बघा आजच्या विषयाची कल्पना येते का. आजचा पूर्वार्ध जो आहे तो व्यक्तिविशेष असणार आहे, एवढा तुम्हाला क्लू देतो. सादर करूया रेनबो फंडे.
2: फेसबुक इन स्काय, व्हाट्सअप इन लाइफ, मान मोड काम, इथेनो आराम. सो स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फंडे. रेनबो फंडे,
3: रेनबो फंडे, रेनबो फंडे.
2: म्युझिकल साथ,

अच्छा, पूर्वार्धाच्या विषयाकडे वळण्यापूर्वी जाणून घेऊया हवामान वृत्त. काल दिवसभरात मुंबई शहर आणि उपनगर या ठिकाणी आकाश अंशतः ढगाळलेलं होतं. कमाल आणि किमान तापमानाची जी नोंद घेण्यात आली त्यानुसार कुलाबा आणि सांताक्रूझ या दोन्ही ठिकाणचं कमाल तापमान होतं 35 अंश सेल्सिअस. किमान तापमान कुलाबा इथं 28 अंश सेल्सिअस, सांताक्रूझ इथं 29 अंश सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता कुलाबा येथील उपलब्ध नाही. सांताक्रूझमध्ये सापेक्ष आर्द्रता नोंदवली गेली 76%. येत्या 24 तासातील हवामानाचा अंदाज असा. मुंबई शहरात आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळलेलं असेल, पण मुंबई शहरात आणि उपनगरात उष्णतेची लाट जाणवण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 29 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. आणि आता आजच्या विषयाकडे. दोन्ही नाट्यपदं होती. आजचा दिनविशेष जर तुम्ही बघितलात तर लक्षात येईल की आज आहे 26 मे. 26 मे हा दिवस म्हणजे सुप्रसिद्ध नाटककार, साहित्यिक, कवी राम गणेश गडकरी यांची आज जयंती आहे. आणि हा विषय त्यांच्या जीवनाबद्दल आज आपण बोलायचं आहे. आणि हा विषय अचूक ओळखला रवींद्र कुडाळकर, वृंदा जाधव, रोहिणी बापट, महेश मणपे, गायत्री वैशंपायन, वैष्णवी खोटले, विनय जोग आणि आत्माराम खराडे यांनी. या सगळ्यांची उत्तरं बरोबर आली. आता एक व्यावसायिक विश्रांती असेल आणि त्यानंतर आपण राम गणेश गडकरी यांच्याबद्दल बोलूया, त्यांनी लिहिलेल्या काही गीतांचा आनंद घेऊया आणि त्यांनी लिहिलेल्या नाटकातल्या काही नाट्यपदांचा सुद्धा आनंद घेऊया. तेव्हा ऐकत रहा FM रेनबो वाहिनी 107.1 MHz आणि व्हॉट्सअपवरती

तुम्ही तुमच्या पसंतीची गीतं कळवू शकता, नाट्यपदं कळवू शकता 8657661071 86 57 66 71. आता एक व्यावसायिक विराम.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: मित्रांनो, सुप्रसिद्ध नाटककार, साहित्यिक, कवी राम गणेश गडकरी यांचा जन्म 26 मे 1885 गुजरात राज्यातल्या नवसारीमध्ये झाला. त्यांनी किर्लोस्कर नाटक कंपनीच्या नाटकात कामं करणारी जी मुलं होती ना, त्यांचे मास्टर्स म्हणून सुद्धा काम केलं होतं. आणि त्यानंतर विदर्भातल्या बाळापूर या गावी ते काही दिवस शिक्षक देखील होते. पुण्यामध्ये काही काळ त्यांनी उपसंपादकाची नोकरीसुद्धा केली आणि मग पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सुद्धा त्यांनी शिक्षक म्हणून ते कार्यरत होते. आणि आता त्यांच्या नाट्य लेखनाबद्दल आपण बोलणार आहोत, पण तत्पूर्वी एक नाट्यपद ऐकूया आणि राम गणेश गडकरी यांनी लिहिलेल्या नाटकातली पदं आपण नक्कीच ऐकणार आहोत आजच्या ह्या कार्यक्रमात पूर्वार्धामध्ये.
1: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
2: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी ह्यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी.
3: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
4: श्रोतेहो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

चा मुलगा श्रीधर हा राम गणेश गडकरी यांचा कॉलेजमधला मित्र. गडकरी सुरुवातीपासूनच कविता लिहितात, त्यांना चांगल्या कविता लिहिता येतात हे शंकरराव मुजुमदारांना माहिती होतं. आणि मग त्यातनंच गडकऱ्यांना किर्लोस्करच्या रंगभूमी नावाच्या मासिकाकरता लिखाणाची संधी दिली गेली. गडकरी किर्लोस्करमध्ये नोकरीला लागले ते डोअरकीपर म्हणून. महिना पगार किती होता माहिती आहे? 12 रुपये फक्त. आणि त्यावेळेला कंपनीमध्ये नाटकात काम करण्यासाठी जी तरुण मुलं यायची त्यांना योग्य उच्चार आणि भाषा हे गडकरी शिकवायचे. एकदा एका अभिनेत्याने बघितलं आणि एक डोअरकीपर मुलांना भाषेचं ज्ञान देतोय ही गोष्ट त्यांनी देवल मास्तरांच्या कानावर घातली. त्यावेळेला देवल मास्तरांनी बघितलं आणि देवल मास्तर म्हणाले की हा जे काही सांगतोय ना ते अगदी बरोबर आहे. आणि मग तिथपासनं गडकरी दिवसा या मुलांचे उच्चार नीट करून घ्यायचे आणि रात्री डोअरकीपरचं काम करायचे. त्यांच्याबद्दल आपण थोडं बोलूया. पण राम गणेश गडकरी यांनी जे अतिशय उत्तम असं देशभक्तीपर गीत लिहिलं, जी कविता लिहिली, ती आता ऐकूया.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: एकशे सात अंश एकमेघाट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या एफ एम रेनबो वाहिनीवर सुरू आहे कार्यक्रम रेनबो फंडे. सादर करतोय मी तुमचा मित्र गणेश आचवल आणि आज आपण बोलतोय राम गणेश गडकरी यांच्याबद्दल, कारण त्यांची आज आहे जयंती. तुम्हाला ठाऊकच असेल की त्यांनी काव्यलेखन जे केलं ना ते गोविंदाग्रज या नावाने केलं, तर विनोदी लेखन जे केलं ते बाळकराम या नावाने केलं. या दोन गोष्टींचा संदर्भ नक्कीच सांगावासा वाटला. रंगभूमीवरती त्यांचं आलेलं पहिलं नाटक म्हणजे प्रेमसंन्यास, मग पुण्यप्रभाव, एकच प्याला, भावबंधन, राजसन्यास अशी अनेक नाटकं त्यांनी लिहिली. त्यांच्याबद्दल आज आपण बोलतोय. आणि मुख्य म्हणजे तुम्हाला आठवत असेल शिवकल्याण राजा नावाचा अल्बम जेव्हा प्रकाशित झाला, पंडित हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत होतं आणि या अल्बममध्ये गोविंदाग्रजांचं अर्थात राम गणेश गडकरी यांचं काव्य हे घेण्यात आलेलं होतं, तेच आता ऐकू.

मित्रांनो, गडकरांच्या आयुष्यातली गोष्ट आहे. कोल्हापूरमध्ये सरकारवाड्यामध्ये एक विवाह सोहळा होता. तेव्हा एका व्यक्तीनं राम गणेश गडकरी यांनी विनंती केली की मला एक कविता रचून द्या. मग राम गणेश गडकरी यांनी मंगलाष्टकांच्या धर्तीवरती चार श्लोक रचून दिले. महाराजांनी विचारलं की हे काव्य नक्की कोणाचं आहे, आणि मग तो शोध घेताना लक्षात आलं की हे काव्य लिहिलं होतं राम गणेश गडकरी यांनी. आणि मग कोल्हापूर इथं गडकर यांचा गौरव करण्यात आला. आज राम गणेश गडकरी यांची जयंती आहे आणि त्यानिमित्ताने आपण त्यांच्याबद्दल बोलू.

मित्रांनो, 100 वर्ष होऊन गेली तरीसुद्धा ज्या नाट्यकलाकृतीने आपल्या मराठी नाट्यरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं ते नाटक म्हणजे एकच प्याला, अर्थातच राम गणेश गडकरी यांनी लिहिलेलं हे नाटक। त्या नाटकाच्या संदर्भात नक्कीच सांगावंसं वाटतं की मुळात त्या नाटकातली व्यक्तिरेखा सुधाकर, त्याच्या स्वभावाचे कंगोरे, सिंधूचं पातिव्रत्य, त्याचप्रमाणे रसिकांच्या मनाला भिडणारे प्रभावी संवाद या सगळ्या नाटकाच्या जमेच्या बाजू आहेत। आणि मद्यपानाच्या आहारी गेल्यानंतर सुधाकर सारखा बुद्धिमान तेजस्वी माणूस कसा नाश करून घेतो स्वतःच्या संसाराचा, ही शोकांतिका आपल्याला बघायला मिळते। नाटक पाहिल्यानंतर आपण सुन्न होऊन जातो। हे नाटक गडकरांनी लिहिलं खरं, पण स्वतः राम गणेश गडकरी यांना या नाटकाचा प्रयोग बघता आला नव्हता। त्यांच्या निधनानंतर एका महिन्यानंतर बडोदा इथं संभाजी महाराजांच्या उपस्थितीमध्ये 20 फेब्रुवारी 1919 या दिवशी एकच प्याला या नाटकाचा पहिला प्रयोग सादर झाला। मद्यपानाचे भयानक परिणाम या नाटकातनं मांडले गेले होते। कर्नाटकात देखील हे नाटक गाजलं आणि मुख्य म्हणजे या नाटकाचं कानडी आणि हिंदी भाषेमध्ये सुद्धा रूपांतर झालं।

मित्रांनो, माधव वाघ यांचा पुण्यावरनं संपर्क झाला आहे आणि त्याने आत्ता एक मेसेज केला आहे, एक आठवण शेअर केलेली आहे की पुण्यामध्ये सर्व चित्रपटगृहात एक सुंदर डॉक्युमेंटरी राम गणेश गडकरी यांच्या जीवनावरची दाखवली जायची आणि त्या डॉक्युमेंटरीचं निवेदन कोणी केलं होतं माहिती आहे? सुप्रसिद्ध नाटककार साहित्यिक आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी. किती छान वाटलं असेल ना की ज्यावेळेला ही डॉक्युमेंटरी बघितली असेल प्रेक्षकांनी. मुळात आपण दिनवैशिष्ट्यांवर आधारित जो कार्यक्रम करतो, व्यक्तिविशेष कार्यक्रम करतो, तो आवडल्याचे अभिप्राय सुद्धा अनेकांनी कळवलेले आहेत. हरिश्चंद्र पाटील यांनी उत्स्फूर्तपणे काव्य केले ते वाचून दाखवतो. त्यांनी ते व्हॉट्सअपच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवले. ते म्हणतात, गुजरातच्या भूमीवरती ज्यांचा झाला जन्म महान, साहित्याच्या सागराचे जे होते खरे सुजाण, ते राम गणेश गडकरी. गोविंदाग्रज नावानी ज्यांनी कवितांच्या बागेत फुलोरे फुलवले, भावनेच्या हिंदुळ्यावर शब्द सजवले. बाळकराम बनून ज्यांनी हसविलं साऱ्यांना, विनोदाची नवी झलक दिली मराठी साहित्याला. काव्यनाटक आणि विनोदाचा त्रिवेणी संगम जपला, काव्यनाटक आणि विनोदाचा त्रिवेणी संगम जपला, अल्पायुष्यातही त्यांनी साहित्याचा मळा रचला. कलम चालले ज्यांचे नाटकांच्या प्रांगणी, प्रेमसंन्यास एकच प्याला अमर झाले रणी. अमर झाले गडकरी सरस्वतीच्या दरबारी, क्या बात है. अमर झाले गडकरी सरस्वतीच्या दरबारी, मराठी साहित्याच्या पानांवर त्यांची राहील स्वाक्षरी. मराठी साहित्याच्या पानांवर त्यांची राहील स्वाक्षरी. हरिश्चंद्र पाटील, तुम्ही ही जी कविता आम्हाला उत्स्फूर्तपणे करून पाठवलेली आहे ती खूप आवडली.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

मित्रांनो, आजची पहाट, आजची सकाळ ही खरं नाट्यपदानी सजली आणि त्याचप्रमाणे गोविंदाग्रज अर्थात राम गणेश गडकरी यांच्या जयंतीच्या निमित्ताने हा जो विशेष कार्यक्रम आपण सादर केला तो आवडल्याचे अभिप्राय अनेकांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून कळवलेले आहेत आपल्याला. अपर्णा पटवर्धन ठाण्याहून, त्यानंतर विनय जोग, गायत्री वैशंपायन, रामदास तांबे, अरुण गावकर, सुवर्णा चौगुले, जयंत बर्वे, रघुवीर भावल,

संध्या गावकर, माधव वाघ, संदेश नाईक, मिलिंद टिपणीस या सगळ्यांचे अभिप्राय आमच्यापर्यंत पोचलेले आहेत. स्मिता आणि विवेक नेवाळकर यांचा देखील संपर्क झालेला आहे. कार्यक्रमाच्या सांगतेकडे आपण येतोय. मित्रांनो, खरोखरच राम गणेश गडकरी यांच्याबद्दल आपण आज माहिती दिली, त्यांचा परिचय सांगितला आणि नाट्यपदं जेव्हा ऐकली तेव्हा खरोखरच एक नॉस्टेलजिया क्रिएट होत नाही का? म्हणजे आत्ता अनेकांनी इथे असाही संपर्क करून सांगितलं की ज्या वेळेला ही नाटकं संगीत रंगभूमीवर सादर झाली, खास करून एकच प्याला ही गाजलेलं नाटक किंवा भावबंधनसारखं नाटक असेल, तिकिटाचे दर असायचे 1 रुपया आणि 2 रुपये. त्या काळात नाटकाच्या तिकिटांचे दर 1 रुपया आणि 2 रुपये होते आणि ही आठवणसुद्धा अनेकांनी शेअर केलेली आहे आणि अनेकांनी हा आत्ताचा कार्यक्रम आवडल्याचं कळवले. अभिप्रायांबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आता आणखीन एक नाट्यपद आपण ऐकू आणि त्यानंतर पद्म मानकरी या मालिकेकडे आपल्याला वळायचं आहे.

मित्रांनो, काही नवीन श्रोत्यांची आपल्या कार्यक्रमामध्ये वाढ होत आहे आणि खूप छान वाटतं. सुयोग वैशंपायन यांचा संपर्क झाला मडगाव इथून आणि त्यांनी हा कार्यक्रम आवडल्याचं कळवलं. आणि आज अनेक कविता आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. गायत्री वैशंपायन यांनी सुद्धा कविता पाठवलेली आहेत. त्यांनी असं म्हटलंय, सह्याद्रीच्या कुशीत जन्मलं एक व्यक्तिमत्व. सह्याद्रीच्या कुशीत जन्मलं एक व्यक्तिमत्व. गोविंदाग्रज झाला बाळकराम ही नाव त्याचं. मराठी साहित्यावर कोरलं कवित्व गोडव्याचं. एकच प्याला प्यायला जग समाजाचा घेतला वेध. भावबंधन बांधले पुण्यप्रभाव दाविला. नाटकाच्या रंगमंची नवसंजीवना आणिला.

तिथे तर त्यांच्या राजहंस माझा निजला गोपाळ गातो मुरली प्रेम आणि फुल उमलला. विनोदाची झालर करुणेची किनार शब्दाशब्दातून डोकावे नवतेचा अंगार. अल्पायुषी ठरला तरी अजरामर झाला रसिकांच्या हृदयात कवी गडकरी राहिला, कवी गडकरी राहिला. या कवितेबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आता पुढच्या टप्प्याकडे आपण वळणार आहोत.

0: माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
1: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
2: श्रोतेहो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

मित्रांनो, पद्म मानकरी ही मालिका आपल्याला आवडते आणि त्यानिमित्ताने आपल्याला पद्मश्री पुरस्कार विजेत्या व्यक्तींचा परिचय हा समजतो. अनेकांनी त्याबद्दल अभिप्राय व्यक्त केलेले आहेत. तर आज पद्म मानकरी मालिकेत मी तुम्हाला परिचय करून देणार आहे अशा व्यक्तिमत्वाचा, ज्या व्यक्तिमत्वाचा आकाशवाणी आणि दूरदर्शन यांच्याशी अतिशय महत्त्वाचा जवळचा असा संबंध आहे. जास्त उत्सुकता ताणत नाही आहे तुमची, तर मुख्य म्हणजे तंत्रज्ञान, सार्वजनिक प्रसारण आणि संस्था उभारणी या क्षेत्रांना जोडणाऱ्या कारकिर्दीबद्दल शशी शेखर वेंपती हे ठरले आहेत पद्मश्री पुरस्काराचे मानकरी. IIT मुंबईचे ते माजी विद्यार्थी. मुख्य म्हणजे शशी शेखर वेंपती यांनी अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये अतिशय महत्त्वाचं कार्य केलं आणि मुख्य म्हणजे प्रसार भारतीचे ते मुख्य कार्यकारी अधिकारी सुद्धा होते. त्यांच्या कार्यकाळात ते राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली दूरदर्शन आणि आकाशवाणी या सार्वजनिक प्रसारक संस्थांचं तांत्रिक आणि संरचनात्मक आधुनिकीकरण सुद्धा झालं. मुख्य म्हणजे प्रसारण क्षेत्रात त्यांचं कार्य महत्त्वाचं आहेच, पण त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. सध्या ते विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातले विज्ञान आणि तंत्रज्ञान संवाद समितीचे अध्यक्ष आहेत आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या शैक्षणिक माध्यम तज्ज्ञ समितीचे प्रमुख आहेत. मुख्य म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन आणि ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल यासारख्या संस्थांच्या नियामक मंडळावर देखील ते कार्यरत आहेत आणि ते ठरले आहेत पद्मश्री पुरस्काराचे मानकरी. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन.

आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत 66 मान्यवरांना पद्म सन्मान प्रदान, राज्यातल्या 8 मान्यवरांचा सन्मान। देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र

0: आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं अर्थमंत्री सीतारामन यांचं प्रतिपादन. राज्य शासनाचा अग्रेको इंडिया या ऊर्जा कंपनीशी सामंजस्य करार. पुण्यात पुढच्या 10 वर्षात 400 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार. नाशिकच्या कांद्याला केंद्र सरकारकडून 1,580 रुपयांचा भाव निश्चित. आणि राज्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या रस्ते अपघातात 18 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल यंदाचे पद्मसन्मान प्रदान करण्यात आले. पद्म पुरस्कार वितरणाच्या पहिल्या टप्प्यातील सोहळ्यात राष्ट्रपतींनी 66 मान्यवरांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केलं. यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. राज्यातील 8 मान्यवरांना काल पद्मसन्मान प्रदान करण्यात आले. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यावेळी उपस्थित होते. कालच्या सोहळ्यात ख्यातनाम अभिनेते धर्मेंद्र सिंह देओल यांना त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या पत्नी आणि लोकसभेतील खासदार हेमा मालिनी यांनी हा सन्मान स्वीकारला. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण प्रदान करण्यात आला. पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आलेल्या राज्यातील मान्यवरांमध्ये उदय कोटक आणि पियुष पांडे यांचा समावेश आहे. पियुष पांडे यांना मरणोत्तर हा सन्मान प्रदान करण्यात आला. परभणी इथले कृषी सेवक श्रीरंग देवबा उर्फ दादा लाड, अमरावती इथल्या श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन पंत बोथे गुरुजी यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोथे गुरुजींनी व्यक्त केलेली ही प्रतिक्रिया.
1: भारत सरकारने मला जो माझ्या नावाने पद्मश्री पुरस्कार दिला आहे तो खरं म्हणजे माझं नाव एक पोस्टासारखं आहे, पोस्टला ऍड्रेस जसं असते, पण तो सर्व राष्ट्रसंतांनी निर्माण केलेला अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रचारकांचा हा त्यांच्या विचाराचा चालणाऱ्या लोकांचा सर्वांचा हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे असं मी समजतो. अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचं काम करता करता करणारी जी गेलेली मंडळी आहे, जी जिवंत मंडळी आहे आजच्या घडीला, त्यांनी मोठं काम आजच्या सुरू ठेवलेलं आहे. हा सर्व त्यांच्यासाठी हा भगवटोपीचा एक सन्मान आहे असं मी समजतो आणि त्यांच्यासाठी हा पुरस्कार त्यांच्यासाठी मी अर्पण केला असं मी समजतो.
0: पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलेल्या इतर मानकऱ्यांमध्ये रामचंद्र आणि सुनीता गोडबोले, तमाशा कलावंत रघुवीर खेडकर, क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, दिव्यांग एथलीट प्रवीण कुमार यांचा समावेश आहे. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 मान्यवरांना पद्मसन्मान जाहीर झाले आहेत. उर्वरित पद्म पुरस्कार विजेत्यांना नंतर आयोजित केल्या जाणाऱ्या समारंभाच्या दुसऱ्या टप्प्यात हे पुरस्कार प्रदान केले जातील. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सिडबी अर्थात भारतीय लघु उद्योग विकास बँकेच्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पश्चिम आशियात संघर्ष सुरू असल्यानं खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले आहेत, त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येत आहे. अशा परिस्थितीत खतांचा वापर कमी करावा, इंधनाची काटकसर करावी, परदेश प्रवास आणि सोनं शक्यतो खरेदी करू नये असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. मात्र याबाबत विरोधक अपप्रचार करत असल्याचं त्या म्हणाल्या. सध्याच्या आव्हानांवर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायाच्या वाढीसाठी त्यांच्या हस्ते अर्थसहाय्यही वितरित करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल राज्य शासन आणि अग्रेको इंडिया या ऊर्जा कंपनी दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार पुढील 10 वर्षात पुण्यात सुमारे 400 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून त्यामुळे 1,000 अधिक थेट रोजगार निर्माण होणार आहेत. यासाठी या कंपनीला उत्कृष्ट कार्यपरिसर मिळण्याबरोबरच आवश्यक सर्व सहकार्य केलं जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. अग्रेको इंडिया ही कंपनी ऊर्जा आणि तापमान नियंत्रण उपाययोजना या क्षेत्रात कार्यरत आहे. काल झालेल्या करारानुसार कंपनीतर्फे पुणे जिल्ह्यातील फुलगाव इथं अत्याधुनिक जागतिक अभियांत्रिकी आणि उत्पादन केंद्र उभारलं जाणार आहे.

अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांद्याला 1,580 रुपये प्रतिक्विंटल असा किमान आश्वासित खरेदी दर देण्याचं केंद्र सरकारनं जाहीर केलं आहे. हा दर सध्या फक्त नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी असेल. गेल्या 1.5 महिन्यापासून कांद्याला क्विंटल मागे केवळ 1,000 ते 1,200 रुपयांचा भाव मिळत होता. कांद्याचे भाव कोसळल्यानं नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं होत होती. रविवारी काही ठिकाणी कांद्याचा भाव 1,300 ते 1,350 पर्यंत पोहोचला होता. त्यानंतर काल केंद्र सरकारनं एक परिपत्रक जारी करत 26 मे पासून नाशिक जिल्ह्यातील कांद्याला 1,580 रुपयांचा दर देण्याचं जाहीर केलं. नीट पेपर फुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीष हवालदार यांना दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयानं 6 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. मनीष हवालदार यांना 22 मे रोजी अटक करण्यात आली होती. दरम्यान नीट परीक्षेच्या आयोजनात वारंवार त्रुटी राहत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं काल चिंता व्यक्त केली. याआधी पेपर फुटी होऊनही एनटीएनं त्यापासून काहीच धडा घेतला नाही हे खेदजनक आहे अशी टिप्पणी न्यायालयानं केली. वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी एनटीएऐवजी दुसऱ्या स्वायत्त संस्थेची स्थापना करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरल्या सुनावणीवेळी न्यायाधीश न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं ही टिप्पणी केली. राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नसल्याचं अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं. काही भागात अफवांमुळे नागरिकांकडून अतिरिक्त इंधन खरेदी होत असल्यानं पेट्रोल आणि डिझेल विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून अनावश्यक साठा करू नये असं आवाहनही भुजबळ यांनी केलं आहे. राज्यातील पेट्रोल डिझेल वितरणाबाबत मंत्रालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. राज्यातल्या अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा सहज समजावी, बोलता यावी आणि दैनंदिन व्यवहारात प्रभावीपणे वापरता यावी यासाठी परिवहन विभागामार्फत व्यापक मराठी शिक्षण अभियान राबवण्यात येणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. या उपक्रमात रिक्षा टॅक्सी संघटनांनी सक्रिय सहभाग पुढाकार घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं. राज्यातील विविध रिक्षा आणि टॅक्सी संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत मंत्रालयात काल विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या वेगवेगळ्या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात काल पहाटे एक वाहन 800 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. कोकणात फिरायला गेलेले सातारा जिल्ह्यातले 8 जण परतत असताना वाहन चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. दुसरा अपघात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातला लळिंग घाटात झाला. भरधाव रेतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकण्यानं ट्रकच्या मागून आलेलं वाहनही ट्रकला धडकलं. या अपघातात 5 जण जागीच ठार झाले. या अपघातात मदत कार्य करणारा एक टोल कामगारही मरण पावला. या दुर्घटनेत 25 जण जखमी झाले. तर पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यात डिंगोरे इथं रविवारी रात्री एसटी बस आणि दुचाकीची धडक झाली. यात दुचाकीवरील 4 तरुणांचा मृत्यू झाला. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत 66 मान्यवरांना पद्मसन्मान प्रदान. राज्यातल्या 8 मान्यवरांचा सन्मान. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षांमुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं अर्थमंत्री सीतारामन यांचं प्रतिपादन. राज्य शासनाचा अग्रेको इंडिया ऊर्जा कंपनीशी सामंजस्य करार. पुण्यात पुढच्या 10 वर्षात 400 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार. नाशिकच्या कांद्याला केंद्र सरकारकडून 1,500 रुपयांचा भाव निश्चित आणि राज्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या रस्ते अपघात

0: 18 जणांचा मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: फेसबुक इन स्काय, व्हाट्सअप इन लाइफ, मान मोड काम, इथेनो आराम, सो स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फन डे. रेनबो फन डे,
2: रेनबो फन डे, रेनबो फन डे.
1: म्यूजिकल साथ, रियल लाइफ बात, सिनेमा नाटक, भटकंती खास. स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फन डे. रेनबो फन डे,
2: रेनबो फन डे.
3: नमस्कार मित्रांनो, नमस्कार. 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे FM रेनबो वाहिनी. मी आहे तुमचा मित्र गणेश आचवल. सादर करतोय रेनबो फंडेचा उत्तरार्ध. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत.

मित्रांनो, 2026 वर्षामध्ये अनेक मराठी चित्रपट प्रदर्शित झाले आणि राजा शिवाजी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला हे माहितीच आहे सगळ्यांना. आणि त्याचप्रमाणे देऊळबंद चित्रपटाचा सिक्वल देऊळबंद 2 हा प्रदर्शित झालेला आहे आणि अर्थात देऊळबंदच्या संदर्भात अनेक आठवणी आहेत लोकांच्या मुळात. 2015 साली जेव्हा देऊळबंद पहिल्यांदा प्रदर्शित झाला होता आणि आता देऊळबंद 2 आहे, तर मुळातच सुप्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी यांनी श्री स्वामी समर्थांची केलेली भूमिका ही प्रचंड गाजली आणि सध्यासुद्धा गाजते देऊळबंद 2. अर्थात देऊळबंद 1 कथानक वेगळं होतं. मुळात विज्ञान आणि अध्यात्म यांच्यातला जो मेळ आहे तो त्या चित्रपटात अतिशय उत्तम पद्धतीने मांडलेला होता आणि त्या चित्रपटातली सगळीच गाणी खूप गाजली. आपण म्हणतो ना, मराठी चित्रपट आपल्याला यात्रा घडवत असतात आणि त्या चित्रपटातनं दत्तस्थानांची यात्रा घडलेली होती, पिठापूर, कुरोपूर, आणि एक अतिशय उत्तम गीत त्या चित्रपटात आहे ते आता ऐकूया.

मित्रांनो, देऊळबंद चित्रपटामध्ये आईची भूमिका केली होती ती सुप्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ यांनी. कसं आहे बघा, आणि हे निवेदिता त्यांची आत्ता यासाठी इथे उल्लेख मी करतोय की नुकतंच कान्स फिल्म फेस्टिवलमधनं तिथे मराठी लोकांचा सन्मान झाला आणि त्या रेड कार्पेटवरती माननीय अशोक सराफ आणि निवेदिता जोशी सराफ यांचा तिथला जो लुक होता भारतीय परंपरेतला तो खूप गाजला. त्याच्यावरती चर्चा झाली आणि आत्ता अशोक सराफ आणि निवेदिता जोशी सराफ हे मायदेशी परतले. ज्यावेळेला ते एअरपोर्टवरती आले तेव्हा त्यांचं स्वागत करायला अनेक जण उपस्थित होते आणि मुख्य म्हणजे पत्रकारांची फोटोग्राफरची गर्दी झालेली होती. निवेदिताताई आणि अशोक सराफ हे आपल्या सर्वांचे लाडके कलावंत आहेत आणि निवेदिताताईंनी वेगवेगळ्या चित्रपटातनं ज्या भूमिका केलेल्या आहेत आणि आजही अनेक मालिकातनं त्या मध्यवर्ती भूमिका करतायत, नाटकातनं भूमिका करतायत. वाडा चिरेबंदीसारखं नाटक तुम्हाला आठवत असेल, त्यातली निवेदिताताईंची भूमिका आठवत असेल, मालिकांमधली असेल भूमिका. आणि मुख्य म्हणजे ज्या वेळेला चाहते त्यांच्याशी बोलायला येतात, त्यांची सही घ्यायला येतात किंवा एखादं छायाचित्र काढायला येतात, अतिशय उत्तम पद्धतीनं अशोक सराफसुद्धा आणि निवेदिताताईसुद्धा त्यांच्याशी संवाद साधत असतात. तुम्ही बघितलं असेल इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती कान्स फिल्म फेस्टिवलची चर्चा सुरू आहे, अजून सुद्धा यूट्यूबवरती व्हिडिओज उपलब्ध आहेत आणि यामध्ये निवेदिताताई आणि अशोक सराफ यांच्याबद्दल सगळीकडे अभिनंदनाचा वर्षाव होतोय. ही गोष्ट महत्त्वाची. निवेदिता जोशी यांनी काम केलेला एक चित्रपट होता कशासाठी, प्रेमासाठी. यामध्ये या चित्रपटामध्ये अजिंक्य देव हे सुद्धा होते. या चित्रपटातलं एक गाजलेलं गीत.

मित्रांनो, अशोक सराफ यांच्याबद्दल बोलायला सुद्धा काय बोलू आणि काय नको असं झालेलं आहे, कारण अतिशय साधेपण आहे त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये. इतके पुरस्कार मिळाले, पद्म पुरस्काराचे ते मानकरी ठरलेले ते सगळ्यांनाच माहिती आहे, आणि इतके पुरस्कार मिळून सुद्धा अतिशय साधेपणा व्यक्तिमत्वातला हा मनाला भावतो. आणि कधीही त्यांच्याशी बोलायला गेलं तर ते आवर्जून बोलतात. आणि त्यांना असं म्हटलं ना की मुलाखतीसाठी या, अरे माहिती रे सगळ्यांना माझ्याबद्दल, परत परत तेच तेच काय सांगायचं वगैरे वगैरे. हा जो त्यांचा साधेपणा आहे ना, तो साधेपणा मनाला भावत असतो. आणि तुम्हाला ठाऊकच आहे की आपल्याकडे सुद्धा एफ एम रेनबो वाहिनीवरती त्यांची मुलाखत सादर झालेली होती. आजही अशोक मामा या मालिकेतनं सुद्धा ते आपल्या भेटीला आलेले आहेत. हे ती मालिका सगळ्यांनी बघितलेली आहे. आणि ज्यावेळेला कान्स फिल्म फेस्टिवलमधनं अशोक मामा आणि निविताताई यांचं एअरपोर्टवर आगमन झालं, तो प्रत्येक मराठी माणसाचा मनातला अभिमानाचा क्षण होता. अशोक सराफ यांनी अनेक भूमिका केल्या हे सगळ्यांनाच ठाऊक आहे, पण खरा वारसदार मधली त्यांची जी भूमिका होती ती अतिशय वेगळ्या पद्धतीची होती. त्या चित्रपटातलं हे गीत ऐकूया.

श्रोते हो, तुमच्या चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. वेगवेगळ्या विषयांबद्दल आपण बोलतोय आणि मुख्य म्हणजे अज्ञात मुंबई या पुस्तकाचं जे क्रमशः वाचन सादर होत आहे ते सुद्धा खूप आवडतंय अशा प्रतिक्रिया मिळत आहेत. आणि आता ठीक 7:45 आपण ऐकू शकाल अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन भाग 16. काही क्षणातच सादर होत आहे 7:45 अज्ञात मुंबई हा कार्यक्रम. प्रतीक्षा करा काही क्षणांची.

0: श्रोता हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोते हो, अतिशय गजबजलेलं दादर हे मुंबईचं जणू हृदयच. ते कधी आणि कसं वसलं याची उत्सुकता तुम्हालाही नक्कीच असेल. तर आज ऐकूया दादरच्या जन्मकथेचा पहिला भाग.
1: मुंबईच्या इतिहासाचा अभ्यास करताना एक गोष्ट नेहमी खटकते, ती म्हणजे मुंबईतल्या आजच्या सर्वात महत्वाचा भाग असलेल्या दादर ह्याचा उल्लेख कुठेच आढळत नाही. मुंबई शहराचा इतिहास सांगणाऱ्या महिकावतीच्या बखरीत वाळकेश्वर, वरळी, भायखळा, नायगाव, परस, सायन इत्यादी ठिकाणांचा उल्लेख आहे. त्याचबरोबर ब्रिटिशकालीन इतिहासात कुलाबा, माहीम, माजगाव, माटुंगाही सापडतं, पण दादर मात्र कुठेच नाही. असं का? हा कुतूहल मिश्रित प्रश्न नेहमीच पडत आलाय. आजचं भरभराटीला आलेलं दादर तर दिसतंय, पण मग तेव्हाही असलं पाहिजे, आणि जर ते असेल तर मग ते कुठे आणि कोणत्या स्वरूपात, हा प्रश्नही समोर उभा राहतोच की. या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेताना उपलब्ध ऐतिहासिक तथ्यांसोबत तर्कबुद्धी वापरावी लागेल.
2: सुरुवात आपण दादर या नावाच्या प्रचलित व्युत्पत्तीपासून करू. पिन कोड क्रमांक 14 आणि 28 धारण करणाऱ्या दादरला नाव मिळालं ते कधी काळी या ठिकाणी असलेल्या दादर म्हणजेच जिना किंवा पायऱ्यांमुळे अशी एक लोकप्रिय समजूत आहे. पण थोडा विचार केला तर ही समजूत पटण्यासारखी नाही. असं म्हणण्यामागे आहे त्या काळचा भूगोल. मुंबईची सातही बेटं पूर्वी एकमेकांपासून सुटी सुटी आणि टेकड्यांच्या स्वरूपात होती. टेकडी आली की चढ उतार आलेच, त्यामुळे मुंबईच्या प्रत्येक बेटाच्या उतारावर चढ उतर करणं सोपं जावं म्हणून पायऱ्या खोदलेल्या असणारच. पुन्हा त्या काळच्या मुंबई शहराची व्याप्ती होती तीच मुळी मुंबई आणि माझगाव या बेटांपुरती. सगळी लोकवस्ती, व्यापार, उदीम, सरकारी आणि सामान्य लोकव्यवहार मर्यादित होते ते एवढ्याच परिसरापुरते. माहीम बेट होतं पण मुख्य शहरापासून दूर. इथेही लोकवस्ती होती पण माहीम प्रसिद्ध होतं तेच मुळी जंगलामुळे. माहीमचं जंगल मुंबईच्या इतिहासात माहीम वुड्स म्हणून प्रसिद्ध होतं. आता या जंगलानं व्यापलेल्या बेटावर असलेल्या पायऱ्या किंवा दादर इतिहासात प्रसिद्ध असाव्यात हे काही पटत नाही. तसा उल्लेखही जुन्या काळच्या लिखाणातून येत नाही. म्हणून दादर हे नाव पायऱ्या किंवा जिन्यांवरून पडलं ही व्युत्पत्ती तर्काला धरून नाही. प्रचलित व्युत्पत्ती तर्कदृष्ट्या न पटण्याचं आणखी एक कारण म्हणजे महाराष्ट्रात दादर किंवा दादर सदृश नाव असलेली आणखीही काही ठिकाणं. एक दादर रायगड जिल्ह्यात पेण शहरापासून साधारणत 7 किलोमीटर अंतरावर आहे. दुसरं एक दादर अलिबाग तालुक्यात चौल नजीक आहे. ओळखीसाठी या दादरला चौल दादर असं म्हणतात. आपल्या नावात दादर धारण करणारा पाडा म्हणजेच दादर पाडा उरण नजीक आहे. आणखी एक दादर पाडा पालघर जिल्ह्यातल्या केळवे माहीमजवळ आहे. याशिवाय महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवरच्या दमणगंगा नदीच्या दक्षिण तीरावरचा दादरा नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश तर प्रसिद्धच आहे. ही सर्व ठिकाणं नावात दादर धारण करून आहेत. मग जर मुंबईच्या दादरचं नाव जिन्यावरून आलं असं क्षणभर गृहित धरलं तर मग या इतर ठिकाणी असलेल्या दादरची नावं कशी आली या प्रश्नाचं उत्तर सापडत नाही. सबब, मुंबईचं दादर हे नाव शिडी, जिना, पायरी, स्टेप्स किंवा स्टेअरकेस इत्यादी इत्यादी शब्दांनी ओळखल्या जाणाऱ्या पायऱ्यांमुळे पडलं हे तर्काला धरून नाही.
1: तरीही दादर हे नाव पडण्यामागे काहीतरी कारण हे असणारच, पण मग ते कारण त्या काळातलं लोकजीवन आणि त्या काळातल्या लोकभाषेत शोधावं लागेल. त्या काळातलं

0: जीवन आणि बोली नेमकी काय होती हे आता सांगणं अवघड आहे. त्यामुळे त्या नावांची व्युत्पत्ती वर्तमानाच्या फुटपट्ट्या लावून शोधण्यात काहीच अर्थ नाही. पण दादर नावाचं गाव होतं तरी कुठं हे शोधण्याचा प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतिहासाला ज्याची दखलही घ्यावीशी वाटू नये अशा नगण्य स्वरूपात आजचं दादर अस्तित्वात होतं. पण ते नेमकं होतं कुठे हे शोधण्यासाठी इतिहासाचार्य वी का राजवाडे लिखित महिकावतीची बखर या पुस्तकाचा प्राथमिक संदर्भ म्हणून उपयोग केला जातो. हे पुस्तक आधारभूत घेण्याचं कारण म्हणजे या बखरीत उल्लेख केलेल्या स्थळांचा आणि स्थलनामांचा वर्तमानातल्या मुंबई शहराशी जवळचा संबंध आहे. बखरीत उल्लेख केलेली 700-800 वर्षापूर्वींच्या मुंबई शहरातली आणि उपनगरातली ठिकाणं त्यांच्या नावात किंचितसा बदल होऊन आजही मुंबई शहरात अस्तित्वात आहेत. उदाहरणच घ्यायचं तर वाळुकेश्वर, माहीम, भाईखळे, जुहू, अंधेरी इत्यादी. बखरीत दादरचा उल्लेख नाही, पण आजच्या दादरच्या आजूबाजूची माहीम, भाईकळे ही ठिकाणं त्यात आहेत. ही ठिकाणं लक्षात घेऊन इतिहासातलं दादरचं नेमकं ठिकाण काय होतं ह्याचा तर्कबुद्धी वापरून शोध घेण्याचा आपण प्रयत्न करूया. आता दादरचा शोध घेण्यासाठी आपल्याला आजपासून सुमारे 800-900 वर्ष मागे जाऊन म्हणजेच महिकावतीची बखरमधल्या मुंबईचा राजा प्रताप बिंबच्या काळाचा थोडक्यात आढावा घ्यावा लागेल.
1: गुजरातेतल्या चांपानेरचा राजा गोवर्धन बिंब याचा भाऊ प्रताप बिंब यानं शके 1060 म्हणजे इ.स. 1138 मध्ये पैठण मार्गे उत्तर कोकणावर स्वारी केली आणि त्यानं दमण ते वाळकेश्वर पर्यंतचा प्रदेश काबीज केला. आपली वस्ती वाढवण्यासाठी त्यानं गुजरातेतून सोमवंशी, सूर्यवंशी आणि शेषवंशी इत्यादी कुळांना आणून काबीज केलेल्या प्रदेशात वसवलं. पुढे राजा प्रताप बिंबानं मुंबईतल्या माहीम बेटावर आपली राजधानी स्थापन केली. राजधानी स्थापन केल्यानंतर बिंबाबरोबर आलेल्या केळवे, माहीम, पालघर या परिसरातल्या लोकांनी माहीम बेटावर आपापल्या वस्त्या उभारल्या. या लोकांनी आपल्या केळवे, माहीम इथल्या मूळ गावांचीच माहीम, नायगाव, धारावी ही नावच या नव्या ठिकाणच्या वस्त्यांना दिली आणि जुन्या गावांची नावं नवीन वस्त्यांना देण्याची पद्धत त्या काळापासून रूढ झाली.
2: हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा भाग 16. हा कार्यक्रम आवडल्याचं अनेकांनी कळवलंय, त्यासंदर्भात अनेक प्रतिक्रिया मिळत आहेत. निश्चितपणे तुमच्या अभिप्रायांचं स्वागत आहे. रघुनाथ खन्नूरकर, रामदास तांबे, नीलांबरी कुलकर्णी, ईश्वरदास शेट्टी, अनिल कर्डे, बोळींज विरार इथून या सगळ्यांनी अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आवडल्याचं कळवलेलं आहे. आज सकाळी एफ एम गोल्ड वाहिनीवरती 10 वाजता 100.1 MHz आपल्या भेटीला येईल आर जे अमेय, आणि दुपारी 4:30 ते 5 या वेळेत एफ एम रेनबो वाहिनीवरचे अर्थात 107.1 MHz कार्यक्रम सादर करेल आर जे वनश्री. आजचा दिवस तुमच्या जीवनात आनंदाची बरसात करू या सदिच्छेसह आजचा आपला रेनबो फंडे हा कार्यक्रम इथंच समाप्त करण्याची गणेशला अनुमती द्या. ठीक 8

वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आपण ऐकाल. ठीक 8:15 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या इंग्रजीतनं बातम्या आपण ऐकाल. 8:30 वाजता पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी बातम्या आपण ऐकाल. आणि मग 8:40 FM रेनबो वाहिनीवरच्या हिंदी कार्यक्रमांचा आनंद आपण घेऊ शकाल. आत्तापुरतं इथंच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत गणेशला अनुमती द्या. नमस्कार.

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 वाजलेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची आज नवी दिल्लीत बैठक. राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत पद्मसन्मान प्रदान. महाराष्ट्रातल्या 8 मान्यवरांचा सन्मान. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या काही दिवसात देशाच्या सीमा भागांचा दौरा करणार. आणि IPL स्पर्धेतील पात्रता फेरीचा पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स संघात रंगणार. आता सविस्तर बातम्या. क्वाड समूह देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक आज नवी दिल्लीत होणार आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर या बैठकीचं यजमानपद भूषवतील. या बैठकीत ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेनी वोंग, जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सु मोतेगी आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव

हो रुबिओ सहभागी होतील. या बैठकीत क्वाडच्या सध्या सुरू असलेल्या उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात येईल, तसंच हिंद प्रशांत क्षेत्रातील अलीकडील घडामोडी आणि परस्पर हिताच्या इतर आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करण्यात येईल. जागतिक हितासाठी एक सकारात्मक शक्ती म्हणून काम करण्यासाठी तसंच समृद्ध, मुक्त आणि सर्वसमावेशक हिंद प्रशांत क्षेत्रासाठी क्वाड राष्ट्र एकत्र आली आहेत. या गटाचं सध्याचं अध्यक्षपद भारताकडे असल्यानं भारत या बैठकीचं यजमानपद भूषवत आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल यंदाचे पद्म सन्मान प्रदान करण्यात आले. पद्म पुरस्कार वितरणाच्या पहिल्या टप्प्यातील सोहळ्यात राष्ट्रपतींनी 66 मान्यवरांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केलं. यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्यातल्या 8 मान्यवरांना काल पद्म सन्मान प्रदान करण्यात आले. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यावेळी उपस्थित होते. कालच्या सोहळ्यात ख्यातनाम अभिनेते धर्मेंद्रसिंग देओल यांना त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या पत्नी आणि लोकसभेतील खासदार हेमा मालिनी यांनी हा सन्मान स्वीकारला. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण प्रदान करण्यात आला. पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आलेल्या राज्यातील मान्यवरांमध्ये उदय कोटक आणि पियुष पांडे यांचा समावेश आहे. पियुष पांडे यांना मरणोत्तर हा सन्मान प्रदान करण्यात आला. परभणी इथले कृषी सेवक श्रीरंग देवबा उर्फ दादा लाड, अमरावती इथल्या श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन पंत बोधे गुरुजी यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं. पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलेल्या इतर मानकऱ्यांमध्ये रामचंद्र आणि सुनीता गोडबोले, तमाशा कलावंत रघुवीर खेडकर, क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, दिव्यांगी अॅथलीट प्रवीण कुमार यांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून सिक्कीमच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. आज संध्याकाळी त्या गंगटोक इथल्या नामग्याल इन्स्टिट्यूट ऑफ तिबेटॉलॉजी आणि आर्किडेरियमला भेट देणार आहेत. तसंच गंगटोक शहरात महिलांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या पिंक बसला हिरवा झेंडा दाखवून त्याचा शुभारंभ करतील. उद्या त्या नाथुला इथं भेट देऊन तिथं तैनात असलेल्या सैनिकांशी संवाद साधतील. त्याच दिवशी गंगटोक इथल्या सिक्कीम विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभालाही त्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी गंगटोक इथल्या पालजोर मैदानावर आयोजित एका कार्यक्रमात त्या सिक्कीम पोलिसांना राष्ट्रपतींचं पोलीस सन्मानचिन्ह प्रदान करतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येत्या काही दिवसात भारताच्या सीमा भागांचा दौरा करणार असून सुरक्षेशी संबंधित बैठकाही घेणार आहेत. काल रात्री ते राजस्थानमधल्या बिकानेर इथं पोहोचले. ते आज सकाळी सीमा सुरक्षा दलाच्या सांजू सीमा चौकीला भेट देतील आणि सुरक्षा दलाच्या जवानांशी संवाद साधतील, तसंच त्यांच्यासाठीच्या कल्याणकारी योजनांचं उद्घाटन करतील. आज दुपारी गृहमंत्री शाह बिकानेरमधल्या सीमावर्ती भागातील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतील. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्रालय, राजस्थान सरकार आणि बीएसएफचे अधिकारी तसंच 5 सीमावर्ती जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक उपस्थित राहतील. याशिवाय गृहमंत्री शहा येत्या 29 रोजी भूज शहराला भेट देतील आणि तिथल्या बीएसएफच्या एका सीमा चौकीचा दौरा करतील. तर येत्या 5 जूनला शहा त्रिपुराच्या सीमावर्ती भागांचा दौरा करतील. त्यानंतर ते पश्चिम बंगालला भेट देऊन तिथल्या सीमावर्ती भागांचा दौरा करतील. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सिडबी अर्थात भारतीय लघु उद्योग विकास बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पश्चिम आशियात संघर्ष सुरू झाल्यानं खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले आहेत, त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येत आहे. सध्याच्या आव्हानावर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी सीतारामन यांच्या हस्ते अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. अमेरिकेच्या लष्करानं होर्मुझच्या समुद्रधुनीजवळ इराणच्या क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळांना आणि बोटींना लक्ष्य करून आत्मसंरक्षणात्मक हल्ले केले. अमेरिकेनं युद्धविरामाच्या वाटाघाटी सुरू केल्यानंतर काही तासातच ही घडामोड घडली आहे. युद्धविरामादरम्यान सैनिकांचं संरक्षण करताना अमेरिकी सैन्य संयमानं वागत असून हे हल्ले क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळांवर आणि सुरुंग पेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या इराणी बोटींवर करण्यात आले, असं सेंटकॉमचे प्रवक्ते टिमोथी हॉकिन्स यांनी सांगितलं आहे.
दरम्यान इराणसोबतचं युद्ध संपवण्यासाठीच्या कोणत्याही करारामध्ये सौदी अरेबियासह अन्य देशांनी अब्राहम करारात सामील होण्याची अट समाविष्ट असावी असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इराणसोबतच्या वाटाघाटी चांगल्या प्रकारे सुरू आहेत, परंतु एकतर सर्वांसाठी एक उत्तम करार होईल किंवा

कोणताही करार होणार नाही. करार न झाल्यास पुन्हा युद्धभूमीवर गोळीबार सुरू होऊ शकतो आणि तो पूर्वीपेक्षा अधिक मोठा आणि अधिक तीव्र असेल असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे. अब्राहम करार हे ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातील अमेरिकेच्या मध्यस्थीनं झालेले करार आहेत, ज्यांचा उद्देश इस्रायल आणि अनेक अरब आणि मुस्लिम बहुल देशांमधील संबंध सामान्य करणं हा आहे. दरम्यान अमेरिकेसोबतच्या चर्चेत थोडी प्रगती झाली आहे, परंतु करार तत्काळ होण्याची शक्यता नाही असं इराणनं म्हटलं आहे. भारतासह जगभरातील लाखो नागरिक आज सौदी अरेबियामध्ये हज यात्रेसाठी जमले आहेत. 5 दिवसांच्या हज यात्रेसाठी मिना इथल्या तंबूंच्या शहरात हज यात्री एकत्र आले. आज पूर्ण दिवस हे हज यात्री अराफात मैदानात प्रार्थना करतील, त्यानंतर उद्या मिना इथं प्रतिकात्मक पद्धतीनं कुर्बानीची प्रथा पूर्ण केली जाईल. सीएनजीच्या दरात प्रतिकिलो 2 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून हे नवे दर लागू झाले असून त्यामुळे दिल्लीत आता सीएनजीचा दर प्रतिकिलो 83.09 रुपये झाला आहे. सरकार योग आणि निसर्गोपचाराच्या माध्यमातून देशभरात प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा मजबूत करत आहे असं प्रतिपादन आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी काल नवी दिल्ली इथं केलं. आयुष मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीची 4थी बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीत भारतात योग आणि निसर्गोपचार क्षेत्राचा विस्तार तसंच आरोग्य कल्याणाच्या प्रसाराशी आणि पारंपरिक आरोग्य पद्धतींच्या जागतिक उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. जम्मू आणि काश्मीरमधल्या गुलमर्ग गोंडोला इथल्या केबल कार प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अडकलेल्या सर्व पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे. लष्कर, पोलीस, राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती निवारण दलानं एकत्रितपणे या ठिकाणी बचाव कार्य राबवलं. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी 2026 या पुनर्परीक्षेसाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून या परीक्षा सुरक्षित, निर्धोक आणि यशस्वीपणे पार पाडण्याचं आवाहन केलं आहे. प्रधान यांनी देशातील सर्व मुख्यमंत्री, नायब राज्यपाल आणि प्रशासकांना पत्र लिहून यासंदर्भात सहकार्य करण्याची मागणी केली आहे. आयपीएल स्पर्धेत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ आणि गुजरात टायटन्स या संघात आज धर्मशाला इथं पात्रता फेरीचा पहिला सामना होणार आहे. या सामन्यातील विजेता संघ आयपीएल 2026 अंतिम फेरीत प्रवेश करेल, तर पराभूत संघाला दुसऱ्या पात्रता सामन्यात आणखी एक संधी मिळेल. उद्या संध्याकाळी 7:30 वाजता मोहाली इथं होणाऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची लढत राजस्थान रॉयल्सशी होईल. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल, तर विजयी संघ दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश करेल. नैऋत्य मोसमी पाऊस आज केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सून साधारणपणे 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होतो, तो यंदा काहीसा आधीच केरळकडे सरकत आहे. त्यामुळे आज केरळच्या 4 जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची आज नवी दिल्लीत बैठक. राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत पद्मसन्मान प्रदान. महाराष्ट्रातल्या 8 मान्यवरांचा सन्मान. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येत्या काही दिवसात देशाच्या सीमाभागांचा दौरा करणार. आणि आयपीएल स्पर्धेतील पात्रता फेरीचा पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स संघात रंगणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, रचना संसद समोर, प्रभादेवी मुंबई, गोखले रोड, ठाणे, फडके रोड, डोंबिवली आणि बदलापूर.
2: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या पी एन गाडगीळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
3: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
2: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज.
3: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
2: आजच भेट द्या पुना गाडगीळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
1: श्रोतेहो नमस्कार. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पुना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. श्रोते हो, अधिक महिना आलाय आणि सर्वत्र धार्मिक वातावरणही दिसतंय. या पुरुषोत्तम महिन्यात अनेक ठिकाणी पूजा अर्चा होतात, 33 मेहून जेवणावळी असतात, तसंच आपल्या विष्णुरूप जावयाला अधिक मासानिमित्त दानही दिलं जातं. आज आपल्याला कोणकोणत्या चांदीच्या खास वस्तू आहेत ज्या या महागाईतही देणं परवडतं आणि जावयालाही आवडतं, याविषयी आपल्याला माहिती देणार आहेत पूना गाडगे आणि सन्सचे संचालक श्रीयुत अमित मोडक. मोडक साहेब नमस्कार.
4: नमस्कार. अधिक महिना म्हणजे पुरुषोत्तम मास. भगवान विष्णूंनी त्या महिन्यालाच नाव दिले पुरुषोत्तम मास, कारण पुरुषोत्तम
1: पुरुषांमधला उत्तम.
4: जेव्हा आपण आपली मुलगी एखाद्या मुलाला देतो तर तो उत्तम असणार, पुरुषातला उत्तम असा आपण निवडून आपल्या मुलीला देतो, त्यामुळे तो

0: त्याचं औक्षण होणं गरजेचं आहे.
1: बरोबर आहे, श्री विष्णूंचं स्वरूप,
0: विष्णूंचं स्वरूप. आता दिवे वेगवेगळे येतात, नंदादीप आपल्याला माहिती आहे, तेलवात ज्याच्यामध्ये तेल असतं आणि वरती वाती करता रॉड असतो. लक्ष्मी दिवा असतो, त्याच्यामध्ये पिंपळ पान असतं, कमळ असतं आणि लक्ष्मीची प्रतिमा असते आणि त्यासमोर समईचे सारखी आकार किंवा दिव्याचा आकार किंवा तेल दिव्याचा आकार किंवा निरांजनाचा आकार केलेला असतो. त्याच्या मागे प्रतिमा असते लक्ष्मीची, गणेशाची, आणि त्यापुढे दिवा असतो. त्याच्यामध्ये वेगवेगळे म्हणजे आता ऑक्सिडाईज पण निघालेत, जड वजनाचे निघालेत, ज्याला कास्टिंगचे असतात. पूर्ण मोराचा आकार असलेले आणि पुढे तेलाचा दिव्याचा आकाराचं असा दिवा, तो मोर दिवा म्हणून येतो. त्यानंतर कमळावरती पण एक निरांजन करायची आता नवीन फॅशन निघाली, खाली कमळाचा आकार आणि वरती निरांजनाचा दिवा. आता हे सगळे जे दिवे आहेत हे साधारणपणे 10-20 ग्रॅम पासून 70-80 ग्रॅम पर्यंत येतात.
1: बर,
0: आता वाढलेल्या चांदीच्या किमतीच्या बाबत ताट मिळणं जावायला म्हणजे फार दुर्लभ गोष्ट झाली. त्याच्यावर का लकी तोच. साधारणपणे या दिव्यांची वगैरे जर मजुरी बघितली तर 4-5% असते किमतीच्या, 4-5% असते. जास्वंद दिवा म्हणून फार प्रसिद्ध आहे कारण तो गणपतीला जास्वंद प्रिय असतो, त्यामुळे गणपतीच्या काळातही वापरता येतो. त्याच्यामध्ये कसं असतं, जास्वंदाचं फुलाच्या याच्यावरती गणपती लक्ष्मी विष्णूचं हे केलेलं असतं बाजूला, म्हणजे जास्वंदाचं फुल, त्याच्यासमोर दिवा, त्या दिव्याच्या कडेला लक्ष्मी गणपतीच्या म्हणजे प्रतिमा, आणि तो साधारण 30-50 ग्रॅम पर्यंत असतो. जास्वंद दिवा हा पॉप्युलर प्रकार आहे.
1: बर,
0: आता अधिक मासामध्ये चांदी ही दान करायला सर्वोत्तम, आणि ती द्यायची कोणाला तर पुरुषोत्तमाला, म्हणजे आपल्या दृष्टीने सासू सासऱ्यांच्या दृष्टीने त्या पुरुषोत्तम कोण तर त्यांच्या लेखीचा नवरा.
1: बरोबर,
0: तर पुरुषोत्तमाचं दान हे करण्याकरता म्हणून जावायला ते दिलं जातं, आणि साधारणपणे दर 3 वर्षांनी एकदा अधिक मास येतो. त्यामुळे जावायला साधारणपणे 16-17 वेळा तर अधिक मास त्याच्या लग्नाच्या आयुष्यामध्ये मिळतोच मिळतो. पण निदान चांदी किती महाग झालेली असली तरी मला तरी असं वाटतं की एकदा तरी लाडका जावाही ठरावा प्रत्येकच घरामध्ये, आणि त्यांनी त्याला ताट वाटी भांड्याचं द्यावं आणि नंतर मग असे छोट्या छोट्या वस्तू द्याव्यात. त्यामुळे जावई लोकांनी लक्षात ठेवा की सासू सासऱ्यांना सांगा की एकदा तरी मला तुम्ही लाडका म्हणा आणि मला ताट वाटीचं वाण द्या.
2: बोडक साहेब, अधिक मासानिमित्त जावयाला दान देण्यासाठी बजेटमध्ये बसतील असे दिवे, समई आणि अन्य उपकरणांची आपण आमच्या श्रोत्यांना माहिती दिलीत. मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.

0: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
1: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी.
2: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
3: श्रोते हो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
1: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी ह्यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
2: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
3: श्रोतेहो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
1: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
2: श्रोतेहो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9:00 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला सत्तेत येऊन आज 12 वर्ष पूर्ण होत आहेत. ही 12 वर्ष म्हणजे भारताची संस्कृती आणि विकास मार्गात एक निर्णायक बदल घडवून आणणारा काळ असल्याचं मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केलं. या काळात पायाभूत सुविधांचा विकास आणि निर्णायक जागतिक नेतृत्व तसंच मजबूत राष्ट्रीय सुरक्षा यासह देशानं अभूतपूर्व प्रगती केली आहे असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांची सबका साथ सबका विकास सबका विश्वास ही घोषणा शासनाच्या प्रत्येक कृती आणि धोरणातून दिसून येत असल्यामुळे देश अतिशय मजबूत आणि आत्मविश्वासपूर्ण झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भाजपचे अध्यक्ष नितीन नवीन यांनी या 12 वर्षांच्या काळाला सुशासन आणि राष्ट्र प्रथम या भावनेनं प्रेरित असलेला एक ऐतिहासिक प्रवास असं म्हटलं आहे. या काळात देश आपल्या सैन्याच्या वाढत्या शौर्याच्या बळावर स्वसंरक्षणासाठी पूर्णतः सक्षम झाल्याचं प्रतिपादन नितीन नवीन यांनी केलं आहे. क्वाड देशांचा समूह म्हणजे समृद्धी आणि विकासासाठी प्रयत्न करणारे खुले समाज असून लोकशाही देशांच्या नात्यानं त्यांनी दहशतवादाच्या धोक्याचा सामना करण्यावर आपलं लक्ष केंद्रित केलं आहे असं प्रतिपादन परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी केलं आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झालेल्या क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीनंतर संयुक्त वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. या बैठकीत सध्याच्या जागतिक स्थितीबाबत क्वाड देशांशी द्विपक्षीय चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. हिंदी आणि प्रशांत महासागर या सागरी क्षेत्रातलं सहकार्य अधिक मजबूत करण्यावर या बैठकीत सहमती झाल्याचं जयशंकर यांनी सांगितलं. या बैठकीत भारतासह ऑस्ट्रेलिया जपान आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भाग घेतला. देशात पेट्रोल डिझेल पाठोपाठ सीएनजीच्या दरात 2 रुपयांची वाढ करण्यात आली. आजपासून ही वाढ लागू झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि पश्चिम आशियातील तणावामुळे ही वाढ करण्यात आली आहे. गेल्या 11 दिवसात सीएनजीच्या दरात झालेली ही चौथी वाढ आहे. सौदी अरेबियाच्या वार्षिक हज यात्रेत आज अराफातचा दिवस आहे. हा या यात्रेतला सर्वात पवित्र आणि महत्वाचा दिवस मानला जातो. या दिवसासाठी जगभरातून 15 लाखांहून जास्त मुस्लिम भाविक मिनाहून अराफातला पोहोचले. यावर्षी या यात्रेसाठी जाणाऱ्या 2.5 लाखांहून अधिक भारतीयांसाठी व्यापक सुविधा तयार ठेवण्यात आल्याची माहिती सौदी अरेबियात उपस्थित असलेल्या भारतीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. शासकीय सेवा सुलभ वेगवान आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी शासकीय प्रक्रिया पुनर्रचना करण्यात येत आहे. या अंतर्गत शासकीय सेवा आणि योजनांमधले अनावश्यक टप्पे कागदपत्र आणि प्रक्रिया कमी करण्यावर भर देण्यात येत आहे. सर्व विभागांनी आपल्या सेवांचं पुनरावलोकन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. या संदर्भातल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. आतापर्यंत 1,222 सेवांचं पुनरावलोकन करून लोकांना प्रत्यक्ष उपयोगी पडणाऱ्या 723 सेवा तयार केल्या असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नसल्याचं अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे. मंत्रालयात आयोजित राज्यातील पेट्रोल डिझेल वितरणाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. काही भागात अफवांमुळे नागरिकांकडून अतिरिक्त इंधन खरेदी होत असल्यानं पेट्रोल डिझेल विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचं समोर आलं आहे. यामुळे नागरिकांनी घाबरून अनावश्यक साठा करू नये असं आवाहन भुजबळ यांनी केलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांना कॅनमध्ये पेट्रोल डिझेल देण्यात यावं असे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी दिले आहेत. शेतकऱ्यांच्या मान्सूनपूर्व मशागतीच्या कामांच्या या दिवसांमध्ये पेट्रोल पंप चालक शेतकऱ्यांची अडवणूक करत असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांनी हे आदेश जारी केले. नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे लातूरपर्यंत पोहोचल्यानं राज्यभरात चर्चेला उधाण आलं असून यामुळे प्रसिद्ध लातूर पॅटर्नवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची खंत काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केली. मात्र या संकटातून लातूर नक्कीच बाहेर पडेल आणि विद्यार्थ्यांचं यश पुन्हा एकदा लातूरचं नाव उज्ज्वल करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते काल लातूर इथं एका कार्यक्रमात बोलत होते. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठानं विविध पदवी आणि पदव्युत्तर

0: सब आ जाए। आकाशवाणी मुंबई। अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा। इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर। तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 4 आमदारांचा राजीनामा। तिघांचा तमिळ वेत्री कळघममध्ये प्रवेश। आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार। आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता। नवी दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली। या बैठकीला ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री पेनी वोंग, जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ उपस्थित होते। क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉ जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला। क्वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धीसाठी नाविन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देतात। तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावरही क्वाड राष्ट्रांचा भर असल्याचं जयशंकर म्हणाले।
1: As democratic nations, we also devoted attention to countering the common threat of terrorism. There must be zero tolerance for terrorism, and nations subject to terrorist attacks have the right to defend themselves. A free and open Indo-Pacific has many dimensions and facets. Our meeting today took stock of the progress in many of them while encouraging exploration in others. In the coming days, whether it is economic activity, energy trade or maritime commerce, the Indo-Pacific will become even more important to the world.
0: क्वाड राष्ट्रांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि प्रक्रिया तसंच महत्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासह महत्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी गुंतवणुकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन करेल असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ म्हणाले। होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागर मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी यांनी सांगितलं। भारत आणि अमेरिका यांच्यात आज एका महत्वाचा द्विपक्षीय करार झाला। पृथ्वीमधल्या महत्वपूर्ण खनिजांची तसंच इतर दुर्मिळ घटकांची उत्खनन प्रक्रिया आणि त्यांचा पुरवठा सुरक्षित करण्यासंदर्भात हा करार करण्यात आला। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांनी दिल्लीत या ऐतिहासिक करारावर स्वाक्षऱ्या केल्या। या करारामुळे दोन्ही राष्ट्रांना वित्त पुरवठ्याच्या बाबतीत सहकार्य तसंच महत्वपूर्ण खनिज आणि दुर्मिळ मूलद्रव्यांचं प्रभावी व्यवस्थापन करण्यात मदत होणार आहे। तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 4 आमदारांनी राजीनामा दिला असून यातल्या तिघांनी तमिळ वेत्री कळघममध्ये प्रवेश केला आहे। चौथा आमदारही टीव्हीकेमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे। मारागातम कुमारवेल, पी सत्यभामा आणि एस जयकुमार या अण्णा द्रमुकच्या आमदारांनी काल आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सादर केला। त्यानंतर संध्याकाळी त्यांनी टीव्हीकेमध्ये प्रवेश केला। आज इसाकी सुबैया यांनीही आमदारकीचा राजीनामा अध्यक्षांकडे दिला। आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे अंबासमुद्रम, मेदुरत्नकम, पेरुदुराई आणि धारापुरम या 4 विधानसभा मतदारसंघांच्या जागा रिक्त झाल्या आहेत। रिक्त झालेल्या जागांवर हे 4 जण टीव्हीकेकडून निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं जात आहे। अण्णा द्रमुकच्या आमदारांचा राजीनामा घेतल्याबद्दल अण्णा द्रमुकचे महासचिव के पलानीस्वामी यांनी विधानसभा अध्यक्षांवर टीका केली आहे। पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखाली अण्णा द्रमुकचे आमदार आज विधानसभा अध्यक्षांची भेट घेणार असून आमदारांचा राजीनामा न घेण्याची विनंती करणार आहेत। काश्मीरच्या गुलमर्ग इथं केबल कारमध्ये अडकलेल्या 300 प्रवाशांची सुखरूप सुटका करणाऱ्या पथकाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज कौतुक केलं। गुलमर्ग इथं काल केबल कारमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं विविध ठिकाणी एकूण 300 पर्यटक अडकले होते। हे सर्व पर्यटक त्यांना सुखरूप बाहेर काढण्याचं काम भारतीय लष्कराचे जवान, जम्मू आणि काश्मीर पोलीस, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनानं योग्य समन्वयानं केलं, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या मोहिमेत काम करणाऱ्या सर्व सुरक्षा यंत्रणांचं संरक्षण मंत्र्यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या संदेशातून कौतुक केलं. दिल्लीमध्ये सीएनजी गॅसच्या दरात प्रतिकिलो 2 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सीएनजी गॅस आता 83 रुपये प्रतिकिलो दरानं मिळेल. गेल्या 2 आठवड्यातली ही चौथी दरवाढ आहे. सौदी अरेबियात सुरू असलेल्या हज यात्रेत आज अराफत दिवस पाळला जातोय. यात्रेतला हा सर्वात पवित्र आणि महत्वाचा दिवस मानला जातो. जगभरातील 15 लाखांहून अधिक मुस्लिम धर्मीय भाविक मीना इथून अराफत पर्वताच्या मैदानात प्रार्थनेसाठी दाखल झाले आहेत. हज यात्रेसाठी यंदा भारतातून 1,75,000 अधिक भाविक सहभागी होण्याची शक्यता असून त्यांच्यासाठी योग्य ती व्यवस्था केल्याची माहिती सौदी अरेबियातील भारतीय अधिकाऱ्यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 3 दिवसांच्या सिक्कीम दौऱ्यावर आहेत. सिक्कीमची राजधानी गंगटोक इथं आज सकाळी राष्ट्रपतींचं आगमन झालं, त्यावेळी विमानतळावर राज्यपाल ओमप्रकाश माथुर, मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांनी त्यांचं स्वागत केलं. या दौऱ्यात राष्ट्रपतींच्या हस्ते महिलांसाठीच्या पिंक बससेवेचं उद्घाटन केलं जाणार आहे, तसंच त्या विविध संस्थांना भेट देणार आहेत. गंगटोक इथल्या सिक्कीम विद्यापीठाच्या पदवीदान समारंभातही राष्ट्रपती सहभागी होणार आहेत. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते सिक्कीम पोलिसांना प्रेसिडेंट ऑफ इंडिया पोलीस कलर सन्मान प्रदान केला जाणार आहे. इबोला रोगाचा प्रादुर्भाव हा आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणी असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर डीसीजीए अर्थात नागरी हवाई वाहतूक संचालनालयानं विमान कंपन्यांसाठी प्रमाणित कार्यपद्धती जारी केली आहे. काँगो आणि युगांडामध्ये विमानसेवा चालवणाऱ्या विमान कंपन्यांनी प्रवाशांकडून विमानातून उतरण्यापूर्वी स्वयंघोषणापत्र भरून घेणं अनिवार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रवाशांना ताप, अशक्तपणा, स्नायूदुखी, डोकेदुखी, घसादुखी, उलट्या, जुलाब किंवा रक्तस्राव यासारखी लक्षणं आढळली तर आगमन झाल्यावर तात्काळ विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना तसंच इमिग्रेशन किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवण्यात यावं असं डीसीजीएनं म्हटलं आहे. भारतात आगमन झाल्याच्या 21 दिवसांच्या आत अशी लक्षणं दिसली तर प्रवाशांनी निर्धारित रुग्णालयांमधून वैद्यकीय मदत घ्यावी आणि विमानतळावरच्या आरोग्य कार्यालयाला माहिती द्यावी असे निर्देशही डीसीजीएनं दिले आहेत. इस्रायलनं हिजबोलावरील हल्ले आणखी तीव्र केले आहे. इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी हल्ले अधिक तीव्र करण्याची घोषणा केल्यानंतर लगेचच हे हल्ले करण्यात आले आहेत. इस्रायली सैन्यानं केलेल्या विविध हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 600 अधिक हिजबोलाशी लोक संबंधित मारले गेल्याचा दावा नेतन्याहू यांनी केला आहे. गेल्या वर्षभरापासून कांद्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळे केंद्र सरकारनं कांद्याला 1,580 रुपये प्रतिक्विंटल हमीभाव देण्याचा निर्णय काल घेतला. हा दर सध्या फक्त नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी असेल. रशिया युक्रेन युद्ध तसंच इराणमधल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांनी रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्गेई लाव्हारो यांच्याशी संवाद साधल्याची माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी दिली. रशिया युक्रेन युद्ध, द्विपक्षीय संबंध आणि इराणमधील परिस्थिती यावर या दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या संघात आज धर्मशाला इथं पात्रता फेरीतला पहिला सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 सुरू होईल. या सामन्यातला विजेता संघ आयपीएल 2026 अंतिम फेरीत प्रवेश करेल तर पराभूत संघाला दुसऱ्या पात्रता सामन्यात आणखी एक संधी मिळेल. उद्या संध्याकाळी 7:30 मोहाली इथं होणाऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची लढत राजस्थान रॉयल्सशी होईल. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल तर विजयी संघ दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश करेल. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यातल्या 14 पैकी 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज असून या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मिलीलिटर पावसाची नोंद झाली तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 4 आमदारांचा राजीनामा. तिघांचा तमिळ वेत्री कळघममध्ये प्रवेश. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
1: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी.
2: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
3: श्रोते हो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

नमस्कार मंडळी, शुभ दुपार. 107.1 MHz वर आपण ऐकता आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी.

मित्रांनो, टळटळीत दुपार आहे, कडाक्याचं ऊन आहे, आणि या कडाक्याच्या उन्हामध्ये आपल्या मनाला गारवा देण्यासाठी आपण सगळेजणं आज हा कार्यक्रम एन्जॉय करत आहोत. दिस चार झाले मन या गाण्यानंतर दुपारविषयीचं एक गाणं.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: मित्रांनो, दुपारविषयीचं आपण गाणं ऐकलं. मराठी साहित्यामध्ये अनेक साहित्यिकांनी दुपारविषयीचं वर्णन केलेलं आहे. सदानंद रेगेंनी नेमकं दुपारीविषयी काय म्हटलं आहे आपण पाहूया. सदानंद रेगेंची कविता दुपार. माथ्यावरती उन्हे चढावी पावलात सावल्या विराव्या. माथ्यावरती उन्हे चढावी पावलात सावल्या विराव्या. घाटावरती शुभ्रधुण्यांच्या पाकोळ्यान मंद झुलाव्या. डोंगर व्हावे पेंगुळलेले डोंगर व्हावे पेंगुळलेले पोफळ बागा सुस्त निजाव्या. अंगणातल्या हौदावरती तहानलेल्या मैना याव्या. अंगणातल्या हौदावरती तहानलेल्या मैना याव्या. लुकलुकणारे गोलकवडसे लिंबांच्या छायेत बसावे. लुकलुकणारे गोड कवडसे लिंबांच्या छायेत बसावे. खारीचे बावरे जोडपे बकुळी खाली क्षणिक दिसावे. कुरणाच्या हिरवळीत ओल्या ऊनही हिरवे होऊन जावे. कुरणाच्या हिरवळीत ओल्या ऊनही हिरवे होऊन जावे. कुठे कधीचे नांगरलेले शेत पावसासाठी झुरावे. शेत पावसासाठी झुरावे. मंडळी, मी मघाशी म्हटलं तसं दुपारी उन्हाची झळ जी बसते ती अतिशय कडकडीत असते. बरीच माणसं दुपारी शांतपणे आराम करणं पसंत करतात, परंतु काही अशीही माणसं असतात, काही असेही साहित्यिक असतात की जे या दुपारी निसर्ग अनुभवतात आणि त्या पद्धतीने अशा कविता अभिव्यक्त होतात.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

दुपारच्या वर्णनाकडे वळूया. दुपार, एकांत या सगळ्याच गोष्टी प्रत्येक माणसाच्या बाबत वेगवेगळ्या असतात. काही माणसं दुपारचा जो एकांत आहे तो स्वतःसाठी वापरत असतात. अनेक विचार, अनेक भावना आपण दुपारचे करत असतो. दुपार ही शांत असते. सकाळ जशी काय म्हणता येईल की गडबडीची असते, घाईगर्दीची असते, त्या पद्धतीतले किंवा त्याच्या तुलनेमध्ये दुपार ही शांत असते. या दुपारचं वर्णन अनेक कवींनी केलं आहे असं मी मघाशी म्हटलं. मी आत्ता जी कविता तुम्हाला तुमच्यासमोर सादर करणार आहे, मला वाटतं तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ती कविता कदाचित ऐकली असेल किंवा तुम्ही त्या कवीच्या प्रेमात सुद्धा असाल. मी कविता सादर करते आणि मी आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छिते की तुम्ही जर का या कवीचं नाव ओळखलं तर ते जरूर मला आपल्या व्हॉट्सॲपवर कळवा. अशी दुपारली वेळ नभी भरलेल्या सरी, अशी दुपारली वेळ नभी भरलेल्या सरी, जीव घेत घेत माझा कोण उभे माझ्या दारी. किती जपून ठेवले गुज ओठावर आले, किती जपून ठेवले गुज ओठावर आले, साऱ्या सईचे वराड मेघा कारे बोलवले. दुपारची माणसं ज्या पद्धतीने विचार करत असतात, त्यांच्या मनातल्या सगळ्या गोष्टी या कवीने शब्दबद्ध केलेल्या आहेत. दूर वाजते सनई तिला आभाळ पुरेना, दूर वाजते सनई तिला आभाळ पुरेना, मनात तली हुर हुर जशी मनात मावेना, माझ्या मनात मांडव असा सहजी पडेना, आर्त मनाचे मनाचे जगभर सांगवेना, आर्त मनाचे मनाचे जगभर सांगवेना. आता तरी देना देना मनातले आवताण, आता तरी देना देना मनातले आवताण, मनातल्या माणसाला येवो माझ्या देहभान, मनातल्या माणसाला येवो माझ्या देहभान. आता येथोनीच थांब नको मनभर होऊ, आता येथोनीच थांब नको मनभर होऊ, माझ्या कोशात मी बरा तिथे हाक नको देऊ, माझ्या कोशात मी बरा तिथे हात नको देऊ. हाके तून तरी काय स्वर पाण्याचा पाण्याचा, हाके तून तरी काय स्वर पाण्याचा पाण्याचा, तुझे आकाश पाण्याचे माझा डोळाही पाण्याचा, तुझे आकाश पाण्याचे माझा डोळाही पाण्याचा. इथे पाणी तिथे पाणी एवढेच ना करणे, इथे पाणी तेथे पाणी एवढेच ना करणे, उन्हे पडल्यावरती पुन्हा भाजून निघणे, पुन्हा भाजून निघणे. आता अंथरून वेळ पुन्हा पाय पसरीन, आता अंथरून वेळ पुन्हा पाय पसरीन, आणि कोसळता सरी आत आत पाझरीन, आत आत पाझरीन. मित्रांनो, कवीने दुपारच्या वेळी संपूर्ण आयुष्य, संपूर्ण जीवन किंवा त्या जीवनातला त्याचा एकांत त्याने या कवितेतून शब्दबद्ध केलेला आहे. यानंतर जीवनावरचंच एक गाणं आपण ऐकू.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. नाशिकच्या कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमी भाव जाहीर. 2,400 रुपये भाव देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन,

आज केरळमध्ये होण्याची शक्यता. नवी दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीला ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री पेनी वोंग, जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ उपस्थित होते. क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉ जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला. क्वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धी साठी नाविन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देतात, तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावरही क्वाड राष्ट्रांचा भर असल्याचं जयशंकर म्हणाले. क्वाड राष्ट्रांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि प्रक्रिया तसंच महत्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासह महत्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी गुंतवणुकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन करेल, असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ म्हणाले. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागरी मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज, जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी म्हणाले. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वे मंत्री दिवंगत मधू दंडवते यांचं नाव द्यायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. त्यानुसार या स्थानकाचं नाव लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस असं असेल. तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ द्यायचा निर्णयही आज मंत्रिमंडळानं घेतला. डोंबिवली सोनारपाड्यातल्या पिंपळेश्वर मंदिराला 4 एकर 25 गुंठे जमीन द्यायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. नाशिकमधल्या कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमीभाव आजपासून लागू झाल्याचं केंद्र सरकारने परिपत्रकाद्वारे सांगितलं आहे. कांद्याचे दर कोसळल्यानं नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं झाली होती, त्यामुळे हा निर्णय सरकारनं काल घेतला. हे दर फक्त नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठीच असतील. कांद्याला 24 रुपये प्रति किलो इतका हमीभाव मिळावा या मागणीसाठी आज नाशिक जिल्ह्यात चांदवड इथे महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मुंबई आग्रा महामार्गावरच्या या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांच्यासह अन्य नेते, कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. गळ्यात कांद्याच्या माळा घालून तसंच बैलगाडीतून आलेल्या नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. देशात वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि नीट प्रश्नपत्रिका पेपर फुटी आदी मुद्द्यावरून आज नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सायकल मोर्चा काढला. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यात आला. या मोर्चात माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नसल्याचं अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे. मंत्रालयात आयोजित राज्यातील पेट्रोल डिझेल वितरणाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. काही भागात अफवांमुळे नागरिकांकडून अतिरिक्त इंधन खरेदी होत असल्यानं पेट्रोल डिझेल विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून अनावश्यक साठा करू नये असं आवाहन भुजबळ यांनी केलं. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे वाढत्या इंधन खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी इंधन बचत म्हणजेच इंधन निर्मिती ही संकल्पना राबवण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. एसटीच्या प्रत्येक आगाराने दररोज किमान 5 लिटर डिझेलची बचत करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना राबवाव्यात असे निर्देश त्यांनी मुंबईत मंत्रालयातल्या आपल्या दालनात बोलावलेल्या एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांना कॅनमध्ये पेट्रोल डिझेल द्यावं असे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी दिले आहेत. शेतकऱ्यांच्या मान्सूनपूर्व मशागतीच्या कामांच्या या दिवसांमध्ये पेट्रोल पंप चालक शेतकऱ्यांची अडवणूक करत असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांनी हे आदेश जारी केले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या मंदिर विश्वस्त संस्था आणि काही धार्मिक संघटनांनी प्रस्तावित महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन मसुदा कायदा 2026 तीव्र विरोध करत तो मागे घेण्याची मागणी केली आहे. हा कायदा वक्फ जमिनींना आपल्या कक्षेतून वगळत असल्याचा दावा या संघटनांनी केला आहे. राज्यातल्या अनेक जुन्या आणि ऐतिहासिक मंदिरांकडे आजही दुर्लक्ष

दुर्लक्ष केलं जातं. त्यातल्या कर्मचाऱ्यांचं उत्पन्न तुटपुंज आहे. त्यामुळे मंदिरांच्या जमिनींना लक्ष करण्याऐवजी मंदिरांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्यांचं निराकरण करावं अशी मागणी या संघटनांनी केली आहे. जळगाव जिल्ह्यात अलीकडेच झालेल्या वादळी पावसानं केळी उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यात रावेरसह यावल आणि चोपडा तालुक्यातल्या 51 गावांमधल्या 1700 हून अधिक शेतकऱ्यांचं नुकसान

हेक्टरवरच्या केळी बागांचं नुकसान झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयानं दिली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास करणारं सीबीआयचं पथक सलग 12व्या दिवशीही लातूरात तळ ठोकून असून या पथकानं आता विद्यार्थी पालक आणि शिकवणी वर्गांच्या तपासावर लक्ष केंद्रित केलं आहे. त्याव्यतिरिक्त सीबीआयनं आणखी एका डॉक्टरची चौकशी केल्याचं सांगितलं जात आहे. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीतून सीबीआय पुढचे धागेदोरे जोडण्याचा प्रयत्न करत आहे. विविध कागदपत्रं, पुरावे आणि संबंधितांच्या जबाबांच्या आधारे सीबीआय तपास पुढे नेत आहे. छत्रपती संभाजीनगर चे एमआयएम पक्षाचे नगरसेवक मतीन पटेल सह हनीफ खानची नाशिक गुन्हे शाखेत आज 5 तास चौकशी झाली. नाशिकच्या टीसीएस कंपनी धर्मांतराचा प्रयत्न आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातली संशयित आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याचा आरोप या दोघांवर आहे. दिल्लीमध्ये सीएनजी गॅसच्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सीएनजी गॅस आता 83 रुपये प्रति किलो दराने मिळेल. गेल्या 2 आठवड्यातली ही चौथी दरवाढ आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या संघात आज धर्मशाला इथं पात्रता फेरीतला पहिला सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. या सामन्यातला विजेता संघ आयपीएल 2026च्या अंतिम फेरीत प्रवेश करेल तर पराभूत संघाला दुसऱ्या पात्रता सामन्यात आणखी एक संधी मिळेल. उद्या संध्याकाळी 7:30 वाजता मोहाली इथं होणाऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची लढत राजस्थान रॉयल्सशी होईल. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल तर विजयी संघ दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश करेल. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यातल्या 14 पैकी 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज असून या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल. केरळमधल्या दक्षिणेकडच्या जिल्ह्यांमध्ये आज सकाळी 7 वाजेपर्यंत 5 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचं हवामान विभागानं कळवलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा, इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. नाशिकच्या कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमी भाव जाहीर. 2,400 रुपये भाव देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर। विश्वसनीय बातम्या, सुरेल गाणी, मनोरंजन आणि माहितीची सप्तरंगी कमान, आकाशवाणी मुंबईची रेनबो वाहिनी छान ऐकत रहा। 107.1 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी।

0: मित्रांनो, 107.1 MHz आपण ऐकता आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. 3:11 होता आहेत. आपल्या सर्वांचं मी RJ वनश्री पुन्हा एकदा स्वागत करते आहे आपल्या कार्यक्रमामध्ये सप्तरंगी सात. मित्रांनो, आज सप्तरंगी सातचा विषय काहीसा वेगळा आहे. आज राम गणेश गडकरी यांची जयंती आहे. आज आहे 26 मे आणि 26 मे 1885 रोजी राम गणेश गडकरी यांचा जन्म झाला होता. आज संपूर्ण सप्तरंगी साथ या कार्यक्रमामध्ये आपण राम गणेश गडकरी यांची काव्यप्रतिभा अनुभवणार आहोत. एक श्रेष्ठ मराठी नाटककार म्हणून ते आपल्याला सर्वांना माहीत आहेतच, त्याशिवायसुद्धा ते विनोदकार आणि कवी म्हणूनसुद्धा परिचित आहेत. त्यांनी गोविंदाग्रज या नावाने कविता लेखन केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांचं जे विनोदी लेखन आहे ते बाळकराम या नावाने त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे. राम गणेश गडकरी यांच्याविषयी अधिक जाणून घेऊया, त्यापूर्वी ऐकूया त्यांचं एक गीत.
1: कठीण कठीण कठीण किती कठीण कठीण

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: मित्रांनो, आपण गडकरींविषयी बोलतो आहोत. गडकरी यांचा जन्म गुजरात राज्यातील नवसारी येथे झाला. त्यांचं शिक्षण दामनगर, कर्जत आणि पुणे येथे झालं. महाविद्यालयीन शिक्षण त्यांचं पुणे येथे झालं. त्यापूर्वी त्यांनी काही काळ किर्लोस्कर नाटक कंपनीच्या नाटकामध्ये काम केलं होतं. तेथे काही मतभेद झाल्यानंतर विदर्भातील बाळापूर या गावी ते काही दिवस शिक्षक म्हणून होते. पुण्याच्या ज्ञानप्रकाशात काही काळ उपसंपादकाची त्यांनी नोकरी केली. तसेच पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सुद्धा त्यांनी शिक्षकाचं काम केलेलं आहे. 1910 किर्लोस्कर नाटक मंडळीशी नाटकासाठी पदे रचण्याच्या निमित्ताने त्यांचा पुन्हा एकदा या काव्याशी संबंध आला आणि त्यानंतर त्यांनी सर्वस्वी या लेखनावरच आपला चरितार्थ चालविला. राम गणेश गडकरींविषयी अधिक जाणून घेऊयात. तत्पूर्वी ऐकूयात त्यांचं एक गीत.

मित्रांनो, गडकरींच्या नाटकातील ही सारी नाट्यगीतं आपण ऐकतोय. वयाच्या अवघ्या 17व्या वर्षीच त्यांनी मित्रप्रीती हे नाटक लिहिलं होतं. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्या नाटकांचा आणि त्यांच्या विनोदी लेखनाचा प्रभाव राम गणेश गडकरी यांच्यावर होता. नाट्यविनोदाच्या संदर्भात ते श्रीपाद कृष्णांना अर्थात कोल्हटकरांना आपले गुरु मानित असत. त्यांचे पहिले पुस्तक कोल्हटकरांच्या नाटकातील उतार्यांचं आहे. वेड्यांचा बाजार हे त्यांचं अपूर्ण नाटक महाराष्ट्रातील एक विख्यात नट आणि गडकरांचे एक निकटचे मित्र चिंतामणराव कोल्हटकर यांनी पूर्ण केलं आणि 1923 ते पुन्हा एकदा प्रकाशित झालं. गडकरांविषयी अधिक जाणून घेऊया, तत्पूर्वी ऐकूया त्यांचं एक गीत.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

मित्रांनो, नाट्यगीतासोबतच काव्यलेखनाच्या बाबतीतसुद्धा ते स्वतःस केशवसुतांचे कट्टे चेले म्हणवीत असत. त्यांच्या काव्याची प्रकृती मात्र केशवसुतांच्या काव्याहून भिन्न आहे. अल्लड प्रेमास ही गडकरांची प्रसिद्ध झालेली पहिली कविता. मासिक मनोरंजनात ती प्रसिद्ध झाली. याच मासिकातून 1913 ते 1915 या दरम्यान त्यांचे विनोदी लेखसुद्धा प्रसिद्ध झाले. हे लेख पुढे रिकामपणाची कामगिरी या नावाने प्रसिद्ध झाले. रंगभूमी या मासिकातसुद्धा सवाई नाटकी या टोपण नावाने आणि कधीकधी निनावी लेखनसुद्धा गडकरी करीत असत. गडकरांची काव्यप्रतिभा आपल्याला सर्वांना या आजच्या कार्यक्रमातून अनुभवता येत आहेच. यानंतर ऐकूया त्यांचं एक सुपरिचित गीत.

मंगल देशा पवित्र देशा हे त्यांनी लिहिलेलं गीत. गडकरींचं प्रेमसंन्यास हे नाटक पहिल्यांदा रंगभूमीवर आलं. त्यानंतरची त्यांची नाटकं म्हणजे पुण्यप्रभाव, एकच प्याला, भावबंधन आणि राजसंन्यास. त्याचप्रमाणे वाग्वैजयंती या नावाने त्यांच्या कविता संग्रहित केलेल्या आहेत. त्यांचं समग्र विनोदी लेखन संपूर्ण बाळकराम या नावाने प्रसिद्ध झालेलं आहे. याशिवाय गडकरांचे बराच काळ अप्रकाशित राहिलेले साहित्यसुद्धा अप्रकाशित गडकरी या नावाने 1962 साली प्रकाशित झालं आहे. या ग्रंथाचं संपादन प्र. के. अत्रे यांनी केलेलं आहे. गडकरांच्या लेखन संकल्पाची यावरून आपल्याला कल्पना येत आहे.

मित्रांनो, आयुष्याच्या शेवटच्या काळामध्ये गडकरी विदर्भातील सावनेर या गावी होते. ते क्षयाने आजारी होते. भावबंधन या नाटकाचा अखेरचा प्रवेश लिहिल्यानंतर थोड्या वेळाने त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. गडकरांचं साहित्य अल्प असलं तरी मराठी मनावरील त्यांचा प्रभाव मात्र अपूर्व असून तो त्यांच्या मृत्यूनंतरही टिकून आहे. त्यांच्या कवितेत भावोत्कटता आणि कल्पना चमत्कृती यांचा एकाच वेळी आपल्याला प्रत्यय येतो. त्यांच्या नाट्यकृतीतून नाट्यात्मतेबरोबरच ठिकठिकाणी काव्यात्मतेचा सुद्धा साक्षात्कार होताना आपल्याला दिसतो. त्यांचं विनोदी लेखन हे उपहासापेक्षा सुद्धा कोटित्वाचाच विशेषत्वाने आश्रय घेताना आपल्याला आढळते. असाधारण कल्पनाशक्ती तितकीच असाधारण शब्दशक्ती हे गडकरी वाङ्मयाचे विशेष आहेत. करुण आणि हास्य या दोन्ही रसांची निर्मिती त्यांनी आपल्या लेखनातून सारख्याच परिणामकारकपणे साधली आहे. त्यांची कल्पनाशक्ती उच्छृंखल आहे. कलादृष्ट्या प्रस्तुताप्रस्तुताचा विवेक करण्याचं सामर्थ्य तिच्या ठाई तितकंसं नाही. तिचा स्वाभाविक कल अतिशयोक्तीकडे आहे. परंतु हे सगळं असूनही त्यांच्या सर्वच लेखनामध्ये वाचक प्रेक्षकांच्या मनाची पकड घेण्याचं विलक्षण सामर्थ्य अवतरलेलं आहे. याचं उदाहरण हे एकच प्याला या नाटकातून आपल्याला पाहायला मिळतं. आजही एकच प्याला हे नाटक रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतं आहे. उत्कटता हा त्यांच्या वृत्तीचा सहज धर्म आहे. कल्पनेची झेप अशी की तिच्या हाती अनेकदा लागतात ती मतिगुंग करणारी विचार मौक्तिके. गडकऱ्यांचं यश हे या असाधारण गुणविशेषांमध्ये आहे. एकच प्यालामधील सिंधू, गीता, तळीराम किंवा भावबंधनातील ढुंडीराज, घनश्याम, कामण्णा किंवा प्रेमसंन्यासमधील गोकुळ, पुण्यप्रभावातील कालिंदी आणि राजसंन्यासमधील तुळशी ही सारी गडकऱ्यांच्या नाट्यकृतीतील अजरामर झालेली पात्रे आहेत. गडकऱ्यांच्या काव्यलेखनाचं वैशिष्ट्य पाहण्यासाठी त्यांची एक कविता आपण ऐकूया. हृदयास या कवितेमध्ये गडकरांनी काय म्हटलं आहे पहा. जीवलग हृदया मूढवृत्तीही धारण केली का असली. जीवलग हृदया मूढवृत्तीही धारण केली का असली. लाथ मारत्या चंचल जगता प्रेमाची सोंगे कसली. चंचल लहरी रंग बेगडी सुंदरतेचा मोहाने का वाटेवर पदासी हृदया विकून कवडी मुलाने. तुझ्या जीवाच्या बाळासाठी हपापलेले हे रसिक पहा. तुझ्या जीवाच्या बाळासाठी हपापलेले हे रसिक पहा. स्वागत करी जा त्यांचे त्यांना हर्ष किती होईल आहा. स्वागत करी जा त्यांचे त्यांना हर्ष किती होईल आहा. नटव्या सोंगा मागे लागे जे त्या सौंदर्यासाठी नवलाखाचे मोल देसिका कशास या आटापाटी. जिथे गुणांची चाड न काही काम अस्सल जे जातीचे. जिथे गुणांची चाड न काही काम अस्सल जे जातीचे. सौंदर्याची ते कसले केवळ एक बाहुले मातीचे. विद्या वैभव कुठे तुझे तो ज्ञानाचा गौरव कोठे. विद्या

वैभव कुठे तुझे तो ज्ञानाचा गौरव कोठे आणि कुठे रंगीत खेळणे नवलखरोखरी हे मोठे उदारता तव विशाल पाहुनी देवांनाही मोह सुटे आणिक असले खोटे नाटे नकली नाणे सांग कुठे गर्वाचे घर खाली पडूनी खुशाल दे मिळू माफ करा गर्वाचे घर खाली पडूनी खुशाल मिळू दे मातीत रसिकांच्या मृदु हृदय मंदिरी रहा नित्याच्या मिरवीत चिताडसी का चित्रजीवाचे पापण्यावरच्या रेघांनी चिताडसी का चित्रजीवाचे पापण्यावरच्या रेघांनी गोविंदाग्रज सांगे तुझला रहा त्याहुनी स्वस्थानी रहा त्याहुनी स्वस्थानी. आपल्या हृदयाशी त्यांनी केलेलं हे हितगुज अर्थातच गोविंदाग्रज म्हणजेच राम गणेश गडकरी यांची ही काव्यप्रतिभा. राम गणेश गडकरी यांनी अनेक कविता लिहिल्या परंतु आजही अजरामर असणारी त्यांची एक कविता म्हणजे राजहंस माझा निजला. ऐकूया हे गीत.

0: मंडळी शोकाचा अत्युच्च आविष्कार म्हणजे हे गाणं. आज सप्तरंगी सातमध्ये राम गणेश गडकरी यांची शब्दप्रतिभा आपण अनुभवली. आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा एकदा आपण सांजेच्या पारी या कार्यक्रमामध्ये भेटूया, परंतु तत्पूर्वी प्रादेशिक बातमीपत्र. क्वाड बैठक. नवी दिल्ली इथे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली. क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉक्टर जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला. कांदा बैठक. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं. याबाबतीत दीर्घकालीन उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी उद्या केंद्र सरकारशी चर्चा होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. मंत्रिमंडळ निर्णय. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वेमंत्री दिवंगत मधू दंडवते यांचं नाव द्यायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं आज घेतला. तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाणार आहे. शेअर बाजार. मुंबई शेअर बाजाराच्या सेनेक्समध्ये आज दिवसअखेर 479 अंकाची घसरण झाली आणि तो 76,010 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 118 अंकाची घसरण नोंदवत 23,914 अंकावर बंद झाला. याचबरोबर हे बातमीपत्र इथे संपलं.
1: फेसबुक निस्काय, व्हॉट्सअप इन लाइफ, मन मोड काम, इथेनो आराम, सो स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फन डे. रेनबो फन डे,
2: रेनबो फन डे, रेनबो फन डे.
1: म्युझिकल साथ, रियल लाइफ

0: नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर। विश्वसनीय बातम्या, सुरेल गाणी, मनोरंजन आणि माहितीची सप्तरंगी कमान, आकाशवाणी मुंबईची रेनबो वाहिनी छान ऐकत रहा। 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी।
1: नमस्कार मित्रांनो, 107.1 MHz वर आपण ऐकता आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी। 4:05 होता आहेत। मी RJ वनश्री आपल्या सर्वांचं सांजेच्या पारी या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते।

सगळेजण आपल्या बालपणात गेले नाही मित्रांनो. मे महिना सुरू आहे. मे महिना, सुट्टी, उन्हाळा या सगळ्याचा संबंध कशाशी आहे माहिती आहे? अर्थातच तुम्ही बरोबर ओळखलेलं आहे, मामाच्या गावाशी आहे. मामाच्या गावी जाणं, तिथला निसर्ग अनुभवणं, मज्जा करणं, सुट्ट्यांमधला हा सर्वांचाच बेत.

मित्रांनो, मामाच्या गावी अनुभवत असलेला हा हिरवा निसर्ग अनेकांचं गावाशी अतूट नातं असतं. हे अतूट नातं प्रत्येकाच्या मनामध्ये सर्वात महत्त्वाचं असतं. आपण आज कोकण या विषयावर सांजेच्या पारीमध्ये गप्पा मारणार आहोत. महाराष्ट्रामध्ये अनेक प्रादेशिक प्रदेश आहेत, ज्यामध्ये कोकण आहे, मराठवाडा आहे, विदर्भ आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे किंवा खान्देशसुद्धा आहे. परंतु या सगळ्यामध्ये प्रत्येकाची प्रांतिक वैशिष्ट्ये वेगवेगळी आहेत. आज सांजेच्या पारी यामधून आपण कोकणाविषयी जाणून घेणार आहोत. परशुरामांचा कोकणाशी अतूट संबंध आहे असं म्हटलं जातं. पौराणिक कथांनुसार भगवान परशुराम यांनी समुद्राला मागे हटवून कोकण निर्माण केलं आणि म्हणूनच त्यांना कोकणची देवता मानलं जातं. आजही कोकणात त्यांचं महत्त्व जपलं जात असून त्यांचं स्मरण करणारी अनेक मंदिरं आणि अनेक धार्मिक स्थळं आपल्याला ठिकठिकाणी कोकणामध्ये पाहायला मिळतात. परशुरामांच्या भूमीचं महत्त्व हे आजही टिकून आहे. स्कंदपुराण आणि अन्य पौराणिक ग्रंथांमध्ये असं वर्णन आहे की भगवान परशुराम यांनी आपला परशु अर्थात कुऱ्हाड समुद्रात फेकली आणि त्यानंतर समुद्राला मागे हटण्यास भाग पाडलं. त्यानंतर जी भूमी समुद्राच्या मागे मिळाली तिचं नाव कोकण किंवा सप्तकोकण म्हणून नावारूपाला आली. परशुरामांना सप्तकोकणचा रक्षक आणि संहारक देव असं मानलं जातं. महाराष्ट्रातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड तसेच गोवा, कर्नाटकातील पूर्ण किनारपट्टीचा भाग यामध्ये कोकण आहे. कोकणाशिवाय केरळ, ओडिसा, गुजरात, पंजाब आणि आसाममध्येही परशुरामाशी संबंधित अनेक कथा आपल्याला पाहायला मिळतात. परशुरामांची अनेक मंदिरंसुद्धा या प्रांतामध्ये आपल्याला दिसतात. केरळ तर परशुरामाची भूमी म्हणूनच ओळखलं जातं. रत्नागिरी जिल्ह्यातसुद्धा दापोली तालुक्यात बुरोंडी नावाचं एक छोटं गाव आहे. येथे भगवान परशुरामांचं स्मारक आणि भव्य मंदिर उभारण्यात आलं असून दरवर्षी येथे अनेक भक्त दर्शनासाठी येतात. भगवान परशुराम हे भगवान विष्णूंचा 6वा अवतार मानले जातात. त्यांचा स्वभाव हा पराक्रमी रागीट असला तरी ते नेहमी अन्यायाविरुद्ध लढणारे आणि धर्माचं रक्षण करणारे होते असं मानलं जातं. मित्रांनो, कोकणाशी संबंधित ही कथा आपण आत्ता ऐकली. कोकण ज्यांचं गाव आहे त्यांना नक्कीच आपल्या गावची आठवण आली असेल हे निश्चित.

मित्रांनो, आपण कोकणाबद्दल जाणून घेत आहोत. मगाशी आपण परशुरामांविषयी जाणून घेतलं. अशा अनेक ग्रंथामध्ये सुद्धा कोकणचा उल्लेख आपल्याला आढळलेला दिसून येतो. प्राचीन ग्रंथामध्ये इसवी सन पूर्व 4थ्या शतकापासून कोकणाचा उल्लेख आढळतो. महाभारत, हरिवंश, विष्णुपुराण, बृहत्संहिता, राजतरंगिणी, पेरिप्लस इत्यादी ग्रंथ, चालुक्यांचे शिलालेख, प्लिनी, टॉलमी, स्ट्रेबो, युएत्संग, इन बबुता, अल बिरुनी यांच्या वृत्तांतात सुद्धा कोकणचा उल्लेख आलेला आहे. भडोजच्या दक्षिणेची केरळपर्यंतची भारताची पश्चिम किनारपट्टी अपरांत म्हणून ओळखली जायची. टॉलेमीने गुजरात व उत्तर कोकण यास लारिका व दक्षिण कोकणास आरिका असे म्हटले आहे. इसवी सन पूर्व 5व्या शतकापासून बॅबिलन, रोम इत्यादींशी भडोज, चेऊल, वनवासी, नवसारी, सोपारा, बालेपाटण, चंद्रपूर, कल्याण या व्यापारी केंद्रांचा संबंध होता. कोकण हे नाव कसं पडलं याविषयी अनेक मतं आहेत. परशुरामांची कथा आपण आत्ताच ऐकली. परशुरामांची माता कुंकणा यावरून कोकण नाव पडले असावे असाही एक प्रघात आहे. कोकणातील शिलालेख व ताम्रपटादी साधनांवरून असं दिसतं की एकेकाळी साष्टी

आणि मुंबईच्या दक्षिणेकडील काही भागात बौद्धांचे वर्चस्व असावे. इसवी सन पूर्व दुसऱ्या व तिसऱ्या शतकात येथे मौर्य राजाचा अंमल होता. सोपारा ही अशोकाची या भागातील राजधानी असावी असं प्राचीन साहित्यावरून वाटतं. पहिल्या शतकात येथे सातवाहनांचे अधिराज्य आले हेच पुराणातील आंध्रभृत्य होत. त्यांचे राज्य तिसऱ्या शतकापर्यंत टिकलं. चौथ्या व पाचव्या शतकात कलचुरी राजे, सहाव्या शतकात पुन्हा एकदा मौर्य आणि सातव्या शतकात चालुक्य, यानंतर शिलाहार राजे सुद्धा येथे आले. देवगिरीचा महादेव यादव यांनी स्वारी करून कोकण आपल्या राज्यास जोडले. 1347 नागरदेव यादवाचा गुजरातच्या सुलतानाने पराभव केला आणि तेव्हापासून 1600 बहामनी, आदिलशाही, निजामशाही इत्यादींच्या सत्ता कोकणामध्ये निरनिराळ्या भागामध्ये टिकल्या. स्थानिक कारभार मात्र देसाई, देशमुख, देशपांडे, कुलकर्णी इत्यादी अधिकाऱ्यांकडे असे. सिद्धी 1500 सुमारास जंजिरास आले असावे. त्यांच्या सैन्यात अधिकाराच्या जागांवर बरेच सिद्धी होते. त्या काळी चेऊल आणि दाभोळ ही मोठी बंदरे सुरत आणि गोवे यांच्या बरोबरीची होती. त्याशिवाय डहाणू, तारापूर, केळवे, अगाशी, वसई, वांद्रे, माहीम, नागोटणे, श्रीवर्धन, जैनापूर, खारेपाटण, राजापूर ही गावे महत्त्वाची होती. कोकणाविषयीची पार्श्वभूमी जाणून घेऊयाच, परंतु आता ऐकूया एक सुमधूर असं गीत.

मित्रांनो, 16व्या शतकाच्या प्रारंभी पोर्तुगीज कोकणात आले आणि तेथील सत्ताधीशांच्या आपापसातील भांडणाचा फायदा घेऊन प्रबळ झाले. व्यापारापेक्षाही धर्मप्रसाराकडे त्यांचा अधिक कल होता. गोवा आणि वसई येथे त्यांनी पक्के पाय रोवले. धर्मछळामुळे प्रजा त्यांच्यावर असंतुष्ट होती. नवीन आलेले इंग्रज व डच हे युरोपीयसुद्धा त्यांना शत्रुवत होते. 1661 पोर्तुगीजांकडून इंग्रजांना मुंबई बेट आंदण मिळाले आणि 1663 डचांनी पोर्तुगीजांकडून कोचीन घेतले तेव्हा गोवा आणि वसई या भागातच पोर्तुगीजांचं वर्चस्व राहिलं. 1739 चिमाजी अप्पाने वसई घेतल्यावर ते फक्त गोव्यातच राहिले आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने 1961 गोवे जिंकून घेतल्यावर कोकणातील पोर्तुगीज सत्ता नष्ट झाली. गोव्याशिवाय साष्टी, वसई, ठाणे, रेवदंडा या सगळ्या भागांमध्ये सुद्धा त्यांच्या सत्तेचे अवशेष, किल्ले, बुरुज, प्रार्थना मंदिरे इत्यादी रूपांनी आजही आपल्याला दिसतात. शिवाजी महाराजांच्या काळात कोकणाला महत्त्व आलं आणि पेशव्यांच्या कारकिर्दीत ते अधिकच वाढलं. शिवाजी महाराजांनी रायगड, बिरवाडी, लिंगाणा, प्रतापगड इत्यादी डोंगरी किल्ले तसेच सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, रत्नागिरी, जयगड, अंजनवेल, कुलाबा, विजयदुर्ग इत्यादी सागरी किल्ले बांधले आणि दुरुस्तही केले. मालवण येथे आपल्या आरमाराचं ठाणं त्यांनी केलं. पद्मगड येथे त्यांचा जहाजे बांधण्याचा कारखाना होता. कल्याण प्रांत घेतला. मोगल व सिद्धी यांच्याशी लढायासुद्धा दिल्या. पोर्तुगीज व इंग्रज यांनाही शह देऊन जेरीस आणलं आणि आपल्या कारभाराची घडी पूर्वीपेक्षा अधिक चांगली वसवून प्रजेला सुखी केलं. दाभोळ, कल्याण, वसई, राजापूर, महाड ही गावे त्यावेळी भरभराटीची गावं होती.

मित्रांनो, शिवाजी महाराजांप्रमाणेच संभाजी महाराजांनी सुद्धा कोकणात आपला दबदबा निर्माण केला होता. 18व्या शतकात सरखेल आंग्रे यांनी आपल्या प्रबळ आरमाराच्या जोरावर मुंबई ते सावंतवाडीपर्यंतच्या सर्व कोकणावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. त्याने सिद्धी, मोगल, इंग्रज आणि पोर्तुगीज या सर्वांस दहशत बसवली होती. पेशव्यांनी सिद्ध्यांकडील मुलूक परत मिळवला. पोर्तुगीज गोव्यात हटले, इंग्रज मुंबईस राहिले व जंजिरा आणि जव्हार येथील छोटी राज्ये सोडून बहुतेक सर्व कोकण 1741 सुमारास मराठ्यांच्या ताब्यात आले. 18व्या शतकाच्या उत्तरार्धात मराठेशाही कमकुवत झाल्यावर इंग्रज, सिद्धी, सावंतवाडीकर इत्यादींच्या कटकटी वाढल्या. दुसऱ्या बाजीरावाने कधी इंग्रजांशी गोडी करून तर कधी त्यांची नाकेबंदी करून काही मुलूक राखण्याचा प्रयत्न केला. परंतु 1818 सप्टेंबरमध्ये कोकण इंग्रजांच्या ताब्यात गेलं. ते 1947 भारताचं झालं. इंग्रजी अंमलाखाली कोकणचा कारभार सुरळीत चालला तरी वैभव मात्र कमी झालं. मराठ्यांच्या सैन्यात कोकणातील बरेच लोक असत, ते परत आले. मराठी राज्य नष्ट झाल्यामुळे कोकणी मालाची मागणी कमी झाली. डोंगराळ प्रदेश, नापीक व खाऱ्या जमिनीचे अधिक प्रमाण, इतर उत्पादन साधनांचा आणि मुख्यतः दळणवळण साधनांचा अभाव आणि कर व सारा यांची वाढ यामुळे कोकण हा एक दरिद्री प्रदेश म्हणून गणला जाऊ लागला. मोठ्या आगबोटी आल्यामुळे मुंबई आणि मार्म गोवा या खोल पाण्याच्या बंदरांशिवाय इतर लहान बंदरांचे विदेश व्यापार दृष्टीने महत्त्व कमी झालं. मुंबईची मात्र वेगाने भरभराट झाली आणि कोकणातील लोकांचं ते एक मोठं आश्रयस्थान बनलं.

मित्रांनो, आज सांजेच्या पारी या कार्यक्रमामध्ये आपण कोकणाविषयीची माहिती जाणून घेतली. आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा एकदा भेटूया रेनबो वाहिनीवर.

नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. नवी दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली. क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉ जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वेमंत्री दिवंगत मधू दंडवते यांचं नाव द्यायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. त्यानुसार या स्थानकाचं नाव लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस असं असेल. तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाणार आहे. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं. याबाबतीत दीर्घकालीन उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी उद्या केंद्र सरकारशी चर्चा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या संघात आज धर्मशाला इथं पात्रता फेरीतला पहिला सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 सुरू होईल. या सामन्यातला विजेता संघ आयपीएल 2026 अंतिम फेरीत प्रवेश करेल, तर पराभूत संघाला दुसऱ्या पात्रता सामन्यात आणखी एक संधी मिळेल. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 479 अंकांची घसरण झाली आणि तो 76,010 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 118 अंकांची घसरण नोंदवत 23,914 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

स्कीम च्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉ च्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.teli-law.in या वेबसाईट वर माहिती मिळवू शकता.

0: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
1: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी ह्यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
2: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
3: श्रोते हो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर.

0: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
1: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी ह्यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
2: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
3: श्रोतेहो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलची साठेबाजी रोखण्यासाठी नागरी पुरवठा आणि गृह विभागाकडून संयुक्त कारवाईचा मुख्यमंत्र्यांचा इशारा. नवीन नागपूर आणि बाह्य वळण रस्त्यांसाठी खरेदी करायच्या जमिनीसाठीचं मुद्रांक शुल्क माफ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात विरोधी पक्षांचं नागपूरसह ठिकठिकाणी आंदोलन. भाजपनं चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेस नगरसेवकांना आर्थिक आमिष दाखवल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप. आणि सॅशे या एकात्मिक इशारा प्रणालीद्वारे संपूर्ण देशात आपत्तीविषयक इशारे नागरिकांपर्यंत पोहोचवले जाणार. आता सविस्तर बातम्या. राज्यात पेट्रोल आणि डिझेलची मागणी लक्षणीयरित्या वाढली असून साठेबाजी थांबवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी नागरी पुरवठा आणि गृह विभागाकडून संयुक्त कारवाई केली जाईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. राज्यातील पेट्रोलच्या मागणीत सरासरीपेक्षा 23% वाढ झाली असून डिझेलच्या मागणीत 52% वाढ झाली आहे. हा वाढीव मागणीचाही पुरवठा केला जात असला तरी त्यामुळे टंचाई सदृश स्थिती निर्माण होत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान कांद्याच्या प्रश्नासंदर्भात महायुतीचं सरकार संवेदनशील असून या प्रश्नावर दीर्घकालीन तोडगा काढण्याच्या दृष्टीनं उद्या नवी दिल्लीत केंद्र सरकारसोबत बैठक आयोजित करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करण्यासाठी सरकारनं बाजारात हस्तक्षेप सुरू केला असून कांद्याला 3 रुपये भाव वाढवून तो 15 रुपये केला आहे. मात्र कांदा प्रश्नावर विरोधकांकडून विनाकारण राजकारण केलं जात असल्याची टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला सत्तेत येऊन आज 12 वर्ष पूर्ण होत आहे. ही 12 वर्ष म्हणजे भारताची संस्कृती आणि विकास मार्गात एक निर्णायक बदल घडवून आणणारा काळ असल्याचं मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केलं. या काळात पायाभूत सुविधांचा विकास आणि निर्णायक जागतिक नेतृत्व तसंच मजबूत राष्ट्रीय सुरक्षा यासह देशानं अभूतपूर्व प्रगती केली आहे असं राजनाथ सिंग यांनी म्हटलंय. भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांनी या 12 वर्षांच्या काळाला सुशासन आणि राष्ट्र प्रथम या भावनेनं प्रेरित असलेला एक ऐतिहासिक प्रवास असं म्हटलंय. नवीन नागपूर आणि नवीन बाह्य वळण रस्त्यांसाठी खरेदी करायच्या जमिनीसाठीचे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मौजे गोधनी आणि मौजे लाडगाव रिठी तालुका हिंगणा इथं खासगी जमीन नवीन नागपूर आणि नवीन बाह्य वळण रस्ता प्रकल्पासाठी वाटाघाटीनं थेट खरेदी करावी लागणार आहे. या व्यवहारातील नोंदणी शुल्क देखील माफ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ देण्यात आली असून त्यासाठी महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचं नियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 मध्ये सुधारणेस मान्यता देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात नागपुरात सायकल रॅली काढून आंदोलन केलं. माजी मंत्री अनिल देशमुख आणि शहराध्यक्ष गुणेश्वर पेठे यांच्या नेतृत्वात संविधान चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी अनिल देशमुख यांनी इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढून भाजीपाला धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडल्याचा आरोप केला. तसंच शेती हंगामात डिझेलची टंचाई निर्माण झाल्यानं कृषी कामांवर परिणाम होत असल्याचं सांगत राज्य सरकारनं इंधनावरील कर कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी निवेदनात.

0: अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे. कांद्याला 3,000 रुपये हमी भाव मिळावा या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातील चांदवड चौफुली इथं महाविकास आघाडीच्या वतीनं शेतकरी क्रांती महामोर्चा काढण्यात आला. यावेळी रास्ता रोको आंदोलन देखील करण्यात आलं. यवतमाळ इथं काँग्रेसतर्फे इंधन तुटवडा, डीएपी युरिया खतांची टंचाई, पीक विमा आणि खंडित वीज पुरवठ्याच्या प्रश्नांवर ट्रॅक्टर डबकी मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत विविध मागण्यांचं निवेदन प्रशासनाला सादर केलं. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना खत टंचाई, बोगस बियाणं, कीटकनाशकं आणि वाढत्या इंधन दरांचा सामना करावा लागत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. मोर्चात माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले. दरम्यान यवतमाळमध्ये खरीप हंगामात कृषी यंत्राद्वारे शेत मशागतीची लगबग सुरू असून त्यासाठी शेतकऱ्यांना डिझेलची आवश्यकता लक्षात घेता जिल्हाधिकारी विकास मीणा यांनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरच्या इंधन टाकीसह 40 लिटरच्या कॅनमध्ये डिझेल वितरित करण्याचे आदेश जारी केले आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर इथं पत्रकार परिषद भाजपवर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेस नगरसेवकांना आर्थिक आमिष दाखवल्याचा आरोप केलाय. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे 23 नगरसेवक नॉट रिचेबल असल्याचा दावा करत संबंधितांवर अपात्रतेची कारवाई सुरू करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: आमचे जवळपास 23 नगरसेवक नॉट रिचेबल आहेत चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील. आणि मी 100% सांगतो त्यांना 5-5 लाख रुपये देऊन त्यांना उचललेलं आहे आणि हे पैशांनी हे सगळी लोक आमची विकली गेली आहे. आता आम्ही व्हीप जारी करणार आहोत, त्यांच्या घराला व्हीप चिपकवणार आहोत त्यावेळेस निवडणुकीत, आणि त्यांना अपात्र करण्याची कारवाई आम्ही सुरू करू. कारण पक्षाचा व्हीप झुंगारून जर काय पाऊल उचलत असतील तर ते अपात्र ठरू शकतात.
0: भाजपकडून निवडणूक बिनविरोध करण्याबाबत चर्चा होत असली तरी सर्व जागांबाबत एकत्रित निर्णय व्हावा अशी भूमिका त्यांनी मांडली. यावेळी वडेट्टीवार यांनी कांदा उत्पादक शेतकरी, कर्जमाफी आणि वाढती महागाई या मुद्द्यांवरूनही राज्य सरकारवर टीका केली. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यातल्या 14 पैकी 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज असून या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. दूरसंचार विभाग, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि सी डॉट यांच्या सहकार्यानं देशभरात मोबाईल आधारित आपत्ती इशारा प्रणाली अधिक सक्षम करण्याचं काम सुरू आहे. सॅशे या एकात्मिक इशारा प्रणालीद्वारे सध्या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये SMS आणि सेल ब्रॉडकास्ट तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपत्तीविषयक इशारे नागरिकांपर्यंत पोहोचवले जात आहेत. देशभरात या प्रणालीच्या कार्यक्षमतेची चाचणी सुरू असून नागरिकांना हिंदी, इंग्रजी आणि प्रादेशिक भाषांमधले चाचणी संदेश प्राप्त होऊ शकतात. हे संदेश केवळ प्रणाली पडताळणीसाठी असून नागरिकांनी घाबरून न जाता सहकार्य करावं असं आवाहन दूरसंचार विभागानं केलंय. येत्या काही तासांसाठी भंडारा, नागपूर, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यांसाठी वादळी पावसाचा इशारा हवामान विभागानं जारी केला आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि ताशी 30-40 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. नागरिकांनी खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. दरम्यान विदर्भात उष्णतेची लाट कायम असून दुपारी 2:30 वाजता चंद्रपूर आणि गडचिरोली इथं सर्वाधिक 46.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. वर्धा आणि ब्रह्मपुरी इथं 46 अंश तर नागपुरात 43.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं. अकोला आणि अमरावती इथं 43.2, गोंदिया इथं 43.4 तर बुलढाण्यात 39.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा इथं कडक उन्हामुळे सुमारे 500 वटवाघळांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. 22 मे रोजी तापमान 45 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचल्यानं उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ चेतन पेदापल्ली यांनी व्यक्त केलाय. विषाणूजन्य आजारांचा धोका टाळण्यासाठी मृत वटवाघळांना खड्डा करून पुरण्यात आलाय. चंद्रपूर मनपा आरोग्य विभागानं अवैध गर्भलिंग निदान केंद्राविरोधात नागरिकांना माहिती देण्याचं आवाहन केलं असून माहिती देणाऱ्या व्यक्ती आणि डिकॉय ऑपरेशनमध्ये सहभागी गर्भवती महिलेला प्रत्येकी 1 लाख रुपयांचं शासकीय बक्षीस जाहीर करण्यात आलंय. याशिवाय चंद्रपूर मनपातर्फे 25,000 रुपयांचं अतिरिक्त बक्षीस दिलं जाणार आहे. नागरिकांनी अवैध केंद्राची माहिती टोल फ्री क्रमांक 104 किंवा 1800-233-4475, मनपा हेल्पलाईन 1800-25-74010, व्हॉट्सअप क्रमांक 8530-000-6063 किंवा आमची मुलगी या संकेतस्थळावर द्यावी असं आवाहन करण्यात

झालाय. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या संघात आज धर्मशाला इथं पात्रता फेरीतला पहिला सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलची साठेबाजी रोखण्यासाठी नागरी पुरवठा आणि गृह विभागाकडून संयुक्त कारवाईचा मुख्यमंत्र्यांचा इशारा. नवीन नागपूर आणि बाह्यवळण रस्त्यांसाठी खरेदी करायच्या जमिनीसाठीचं मुद्रांक शुल्क माफ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात विरोधी पक्षांचं नागपूरसह ठिकठिकाणी आंदोलन. भाजपनं चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेस नगरसेवकांना आर्थिक आमिष दाखवल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप. आणि सॅशी या एकात्मिक इशारा प्रणालीद्वारे संपूर्ण देशात आपत्तीविषयक इशारे नागरिकांपर्यंत पोहोचवले जाणार. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
1: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी ह्यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
2: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
3: श्रोते हो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. IPL क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. नवी दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली. क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉ जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला. क्वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धीसाठी नाविन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावर भर देतात असं जयशंकर यावेळी म्हणाले. क्वाड राष्ट्रांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि प्रक्रिया तसंच महत्त्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासह महत्त्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्याकरता गुंतवणुकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन करेल असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ म्हणाले. होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागरी मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी यांनी व्यक्त केली. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वेमंत्री दिवंगत मधू दंडवते यांचं नाव द्यायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. त्यानुसार या स्थानकाचं नाव लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस असं असणार आहे. तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ द्यायचा निर्णय देखील आज मंत्रिमंडळानं घेतला. जनगणनेच्या कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या बदल्या करू नयेत असे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई इथं झालेल्या उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. कोल गॅसिफिकेशन अँड डाऊनस्ट्रीम डेरिव्हेटिव्ज, सोलर सेल मॉड्यूल, इग्नॉट वेफर्स पॅनल, इलेक्ट्रिक स्टील, पेट टायर कॉर्ड तसंच सिंथेटिक ग्रॅफाइट एनॉड मटेरियल या प्रकल्पांना प्रोत्साहन दिलं जाणार आहे. या प्रकल्पांमुळे राज्यात अंदाजे 20,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. तसंच विदर्भ, मराठवाडा, नाशिकसह राज्यातल्या विविध भागात औद्योगिक विकासाला चालना मिळेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं. याबाबतीत दीर्घकालीन उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी उद्या केंद्र सरकारशी चर्चा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्र सरकारनं कांदा खरेदीचा दर 3.5 रुपयांवरून वाढवून 15 रुपये प्रति किलो केला आहे. यावर विरोधकांनी राजकारण करू नये असंही ते म्हणाले.
1: काही लोक विनाकारण या संदर्भात राजकारण करू इच्छितात आणि फोटो ऑपॉर्च्युनिटी करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांनाही माझं सांगणं आहे की जर राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने 15 रुपयाने खरेदीचा निर्णय केलाय, तुमच्या काळात कधी केला होता काय दाखवा, तो कधीच दिसणार नाही. आम्ही संवेदनशील आहोत म्हणूनच हे करतो.
0: नाशिकमधल्या कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमी भाव आजपासून लागू झाल्याचं केंद्र सरकारनं परिपत्रकाद्वारे सांगितलं आहे. कांद्याचे दर कोसळल्यानं नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं झाली होती. त्यामुळे हा निर्णय सरकारनं काल घेतला. हे दर फक्त नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठीच लागू असणार आहेत. कांद्याला 24 रुपये प्रति किलो इतका हमी भाव मिळावा या मागणीसाठी आज नाशिक जिल्ह्यात चांदवड इथं महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मुंबई आग्रा महामार्गावरच्या या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांच्यासह अन्य नेते, कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. गळ्यात कांद्याच्या माळा घालून तसंच बैलगाडीतून आलेल्या नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीतला पहिला सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात आज होणार आहे. धर्मशाळा इथं थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल. गुजरात टायटन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. केरळमधल्या 14 पैकी 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे. केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल. वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि नीट परीक्षेतल्या कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून आज नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सायकल मोर्चा काढला. महागाई आणि इंधन दरवाढीमुळं जनतेचं कंबरडं मोडलं असूनही सरकार याकडे गांभीर्यानं पाहत नाही अशी टीका पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी यावेळी केली. या आंदोलनात पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नसल्याचं अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे. मंत्रालयात आयोजित राज्यातील पेट्रोल डिझेल वितरणाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. काही भागात अफवांमुळे नागरिकांकडून अतिरिक्त इंधन खरेदी होत असल्यानं पेट्रोल डिझेल विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून अनावश्यक साठा करू नये असं आवाहन भुजबळ यांनी केलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास करणारं सीबीआयचं पथक सलग 12व्या दिवशीही लातूरात तळ ठोकून असून या पथकानं आता विद्यार्थी, पालक आणि शिकवणी वर्गांच्या तपासावर लक्ष केंद्रित केलं आहे. त्याव्यतिरिक्त सीबीआयनं आणखी एका डॉक्टरचीही चौकशी केल्याचं सांगितलं जात आहे. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीतून सीबीआय पुढचे धागेदोरे जोडण्याचा प्रयत्न करत आहे. विविध कागदपत्र, पुरावे आणि संबंधितांच्या जबाबांच्या आधारे सीबीआय तपास पुढे नेत आहे. धाराशिव जिल्ह्यामधल्या उमरगा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष उमाकांत कुलकर्णी यांचं आज ब्रेन स्ट्रोकनं निधन झालं. ते 68 वर्षांचे होते. कुलकर्णी 2 वेळा उमरगा नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले होते.

प्रमाण गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपीट झाली. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट होती. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 47.6 इतकं होतं. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान

नाही. आय पी एल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
1: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी ह्यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
2: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
3: श्रोते हो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका. दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

पोर्टल दिशा स्कीम च्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉ च्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबर वर तसेच www.tele-law.in या वेबसाईट वर माहिती मिळवू शकता.

0: अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांची 12 वर्ष पूर्ण. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य सरकारचा निर्णय. कांद्याला 24 रुपये प्रति किलो हमीभावासाठी महाविकास आघाडी नाशिक जिल्ह्यात रास्ता रोको. कांदा उत्पादकांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना सुरू. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. नवी दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली. क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉ जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला. क्वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धीसाठी नाविन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावर भर देतात असं जयशंकर म्हणाले.
1: As democratic nations, we also devoted attention to countering the common threat of terrorism. There must be zero tolerance for terrorism, and nations subject to terrorist attacks have the right to defend themselves. A free and open Indo-Pacific has many dimensions and facets. Our meeting today took stock of the progress in many of them while encouraging exploration in others. In the coming days, whether it is economic activity, energy trade, or maritime commerce, the Indo-Pacific will become even more important to the world.
0: क्वाड राष्ट्रांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि प्रक्रिया तसंच महत्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासह महत्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्याकरिता गुंतवणुकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन करेल असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ म्हणाले. होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागरी मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी यांनी व्यक्त केली. या बैठकीत क्वाड देशांच्या सामायिक उद्दिष्टांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला तसंच हिंद प्रशांत महासागर क्षेत्राशी संबंधित प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा झाली असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव के नागराज नायडू यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं. या बैठकीत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला तसंच दहशतवादविरोधी कारवाईची गरज व्यक्त केली गेली असं नायडू यांनी सांगितलं. प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांनी आज 12 वर्ष पूर्ण केली. ही 12 वर्ष म्हणजे भारताची संस्कृती आणि विकास मार्गात एक निर्णायक बदल घडवून आणणारा काळ असल्याचं मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केलं आहे. या काळात पायाभूत सुविधांचा विकास आणि निर्णायक जागतिक नेतृत्व तसंच मजबूत राष्ट्रीय सुरक्षा यासह देशानं अभूतपूर्व प्रगती केली आहे असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांची सबका साथ सबका विकास सबका विश्वास ही घोषणा शासनाच्या प्रत्येक कृती आणि धोरणातून दिसून येत असल्यामुळे देश अतिशय मजबूत आणि आत्मविश्वासपूर्ण झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर भाजपा अध्यक्ष नितीन नबीन यांनी या 12 वर्षांच्या काळाला सुशासन आणि राष्ट्रप्रथम या भावनेनं प्रेरित असलेला एक ऐतिहासिक प्रवास असं म्हटलं आहे. या काळात देश आपल्या सैन्याच्या वाढत्या शौर्याच्या बळावर स्वसंरक्षणासाठी पूर्णतः सक्षम झाल्याचं नबीन यांनी म्हटलं आहे. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वेमंत्री दिवंगत मधु दंडवते यांचं नाव द्यायचा निर्णय महाराष्ट्र मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. त्यानुसार या स्थानकाचं नाव लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस असं असेल. तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाणार आहे. महाराष्ट्रातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई इथं झालेल्या उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत

0: न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कांद्याला 24 रुपये प्रतिकिलो इतका हमीभाव मिळावा या मागणीसाठी आज नाशिक जिल्ह्यात चांदवड इथं महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मुंबई आग्रा महामार्गावरच्या या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांच्यासह अन्य नेते, कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. गळ्यात कांद्याच्या माळ्या घालून तसंच बैलगाडीतून आलेल्या नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं. याबाबतीत दीर्घकालीन उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी उद्या केंद्र सरकारशी चर्चा होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. कांदा खरेदीचा दर 3.5 रुपयांवरून केंद्र सरकारनं 15 रुपये प्रतिकिलो केला आहे. यावर विरोधकांनी राजकारण करू नये असं ते म्हणाले.
1: काही लोक विनाकारण या संदर्भात राजकारण करू इच्छितात आणि फोटो ऑपॉर्च्युनिटी करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांनाही माझं सांगणं आहे की जर राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने 15 रुपयाने खरेदीचा निर्णय केलाय, तुमच्या काळात कधी केला होता काय दाखवा, तो कधीच दिसणार नाही. आम्ही संवेदनशील आहोत म्हणूनच हे करतो.
0: आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीतला पहिला सामना आज धर्मशाला इथं गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात सुरू आहे. गुजरात टायटन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या 7 षटकात 1-86 धावा झाल्या होत्या. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधू तसंच सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी आज दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. महिला एकेरी प्रकारात सिंधूनं इंडोनेशियाच्या पुत्री कुसुमा वार्दानी हिचा 21-17, 21-18 असा सरळ गेममध्ये पराभव केला. पुरुष दुहेरी गटात रांकीरेड्डी आणि शेट्टी या जोडीनं अमेरिकेच्या प्रेस्ली स्मिथ आणि चेन झी यी यांचा 26-28, 21-15, 21-13 असा पराभव करत दुसरी फेरी गाठली. घुसखोरी आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या लोकसंख्याशास्त्रीय बदलाचा सखोल अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती प्रकाश नावळेकर यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली आहे. या समितीत माजी पोलीस अधिकारी दुर्गा शंकर मिश्रा, बालाजी श्रीवास्तव आणि अर्थतज्ज्ञ डॉक्टर शमिका रवी यांचा समावेश असेल. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. केरळमधल्या 14 पैकी 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे. केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांची 12 वर्ष पूर्ण. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. कांद्याला 24 रुपये प्रतिकिलो हमीभावासाठी महाविकास आघाडीचं नाशिक जिल्ह्यात रास्ता रोको. कांदा उत्पादकांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना सुरू. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: Smile. Bad English weather. When I see you smile, and that goes out to the wonderful couple, Barbara and Terrence. Gonna get into a short break and we'll be back.
1: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
2: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी.
3: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
4: श्रोते हो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर.

सुप्रभात श्रोते हो, 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे FM रेनबो वाहिनी. मी आहे तुमचा मित्र गणेश आचवल, तुमच्याकरता सादर करतोय तुमची सकाळ स्वरमय करणाऱ्या संगीतमय सुरेल आविष्कार अर्थात तुमच्या आमच्या मनाला स्पर्शून जाणाऱ्या मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम वंदन. आणि आजच्या वंदन कार्यक्रमात बुधवारच्या प्रसन्न सकाळी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत.

मित्रांनो, पृथ्वी आप तेज वायू आकाश ही पंचमहाभूत आणि तेज तत्वाची उपासना सूर्यदेवांची उपासना आपण करत असतो, पण मुळात प्रकाशाची जी वेगवेगळी रूपं मानली जातात त्या प्रकाशामध्ये दिव्याला सुद्धा खूप महत्व आहे. तमसोमा ज्योतिर्गमय असं आपण म्हणत असतो, अंधारातून मला प्रकाशाकडे ने. एक छोटीशी पणती असते बघा, पण ती सारा आसमंत उजळवून टाकण्याचं कार्य करत असते. आणि ज्या वेळेला हा कैवल्याचा दीप प्रज्वलित होतो ना, तेव्हा अंधाराचं रूपच कसं पालटून जातं.

श्रोते हो, आज इथे व्हॉट्सअप यंत्रणा काम करत नाही आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही अभिप्राय देण्याकरता दूरध्वनीचा वापर करा. 45 15 41 31 आणि 45 15 41 32 आणि 45 15 41 33 या दूरध्वनी क्रमांकांवर तुम्ही तुमचे अभिप्राय व्यक्त करू शकता. व्हॉट्सअप आज काही कारणास्तव चालत नाही आहे. अंधाराचे रूप पालटले, सात आपण म्हटलं ना. कसं आहे बघा, जीवनामध्ये असे अनेक प्रसंग येतात की जिथे दुःखरूपी अंधार निर्माण होतो, आपल्याला वाट सापडत नाही. आणि मग अशा वेळेला हा जीवनाचा सागर पार करायचा असेल तर आवश्यकता असते ती कुणीतरी प्रकाश दाखवण्याची, म्हणजे योग्य तो मार्ग दाखवण्याची. आणि ते काम कोण करतात? तर ते आपले गुरु. त्यामुळे गुरुची महती सांगणारी दोन गीतं आपण आता लागोपाठ ऐकूया.

परमेश्वराच्या दर्शनाची ओढ प्रत्येकालाच असते. परमेश्वराने एकदा तरी आपल्या समोर यावं, आपल्याला दर्शन द्यावं असं वाटत असतं आपल्याला. पण मित्रांनो, कसं आहे बघा ना, किती श्रद्धा, तो विश्वास या गोष्टी महत्त्वाच्या असतात. पण आपण ते दर्शन लवकरात लवकर प्राप्त व्हावं यासाठी मनातला जो षड्रिपू असतात ना आपले, त्या षड्रिपूंचा त्याग करायला हवा. मुख्य म्हणजे मी केलं, मी

कार्यक्रमाच्या उत्तरार्धाला सुरुवात होते. 5:30 झालेत. 107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या एफ एम रेनबो वाहिनीवर आपण ऐकताय आपली सकाळ स्वरमय करणारा संगीतमय सुरेल आविष्कार अर्थात तुमच्या आमच्या मनाला स्पर्शून जाणाऱ्या मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम वंदन. आणि हा कार्यक्रम तुमच्यासाठी सादर करतोय मी तुमचा मित्र गणेश आचबल. कार्यक्रमाच्या उत्तरार्धाचा प्रारंभ आपण करत असतो ग दि माडगुळकरांच्या गीतरामायणाने. मित्रांनो, गीतरामायण हा खरोखरच अवीट गोडीचा खजिना आहे आणि कितीही वेळा त्यातली गाणी ऐकली तरी ती कायमच ऐकत राहावं असंच वाटत असतं. हे आहे ग दि माडगुळकरांच्या लेखणीतनं साकारलेलं गीतरामायण. आणि त्यातली वेगवेगळी गीतं ऐकवा, 30-30 गीतं ऐकवू नका, अशी तक्रारसुद्धा, प्रेमळ तक्रारसुद्धा तुम्ही करत असता. आज मी असंच एक वेगळं गीत घेऊन आलोय. अहिल्या जेव्हा शापमुक्त होतात त्या प्रसंगाचं वर्णन ज्या गीतात आहे ना, रामाचरण तुझे लागले आज मी शापमुक्त झाले, तेच गीत आता ऐकवतोय. आज व्हॉट्सअप यंत्रणा बंद आहे पण तुम्ही संपर्क साधू शकता.